एकूणच आपल्याकडच्या वेगवेगळ्या ज्या मान्यता आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रथा परंपरा या अरुंधतीशी जोडल्या गेलेल्या आहेत. शिवपुराणात आणि भागवत पुराणामध्ये अरुंधतीबद्दल बरंच लिहिलं गेलेलं दिसून येतं आपल्याला. आणि मग याच्यामध्ये म्हणजे रामायण, रामचरित्र मानस आणि विनयपत्रिका यामध्ये अरुंधतीने सीता आणि राम यांच्याशी चर्चा केल्याचं वर्णन आपल्याला दिसून येतं. पराशरांची आजी आणि व्यासांची पणजी असा तिचा उल्लेख झालेला दिसून येतो. आणि संन्यासिनी म्हणून सुद्धा तिचं वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सप्तर्षींना ती प्रवचन देत असे, हा उल्लेख खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे किती बुद्धिमान आणि ज्ञानी स्त्री असावी याचा अंदाज आपल्याला येतो. बरं, ह्याबद्दल मी आपल्याला मागेही सांगितलं होतं की आपल्याकडे विवाहविधीमध्ये एक असा विधी आहे की ज्याच्यामध्ये आकाशामध्ये तारा दाखवण्यात येतो नव दाम्पत्याला. तर तो तारा म्हणजे वसिष्ठ आणि अरुंधती यांचा जो जोड तारा आहे आकाशातला, तर वैवाहिक परिपूर्णता आणि निष्ठेचं प्रतीक म्हणून ते एक आदर्श जोडपं दोघांना ओळखलं जायचं. आणि म्हणून नवविवाहित दाम्पत्याला तो तारा दाखवला जातो. आणि त्या दोघांचं आयुष्य जसं सफल होतं, त्यांचं वैवाहिक जीवन, तसं तुमचंही राहो असा एक त्यामागचा प्रातिनिधिक किंवा असा आपण एक अर्थ शोधू शकतो. तर याच भावनेतनं अरुंधतीकडे पाहत असताना आज ऋषी पंचमी, तर ऋषिका आहेत अरुंधती आणि सप्तर्षींच्या सोबत त्यांचाही आठव या आजच्या दिवशी अपेक्षित आहे. आणि म्हणून त्यांच्याबद्दल अगदी थोडक्यात आपण जाणून घेतलं. निमित्त आहे कार्यक्रम वंदनचं, जो आपण ऐकत आहात 107.1 MHz वर FM रेनबोवर रश्मी वारंगसोबत.

भरत बलवल्ली यांच्या स्वरातलं हे गणेश गीत आपण ऐकलत FM रेनबोवर 107.1 MHz. आणि आपण आपल्या एका मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ ज्याच्याबद्दल फारसं आपल्याला उलगडलेलं नसतं त्याबद्दल बोलत असतो.

करतात, गळ्यात सर्प गुंडाळतात. त्यानंतर मदनारी, मदनाचे अरी शत्रू आहेत ते, मदनावर नियंत्रण मिळवतात. पंचानन, आपल्या पाचही मुखांनी मुनिजनांकडे, मनमोहन मुनिजन सुखकारी, मुनिजनांकडे कृपादृष्टीने पाहतात. आणि मग पुढे जो उल्लेख येतो, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. आता हे शतकोटीचं बीज म्हणजे नेमकं काय आहे बरं? तर 100 कोटी जपसंख्ये एवढं पुण्य किंवा फळ देणाऱ्या श्रीराम नामरूपी बीजमंत्राचा जप स्वतः भगवान शिव अखंड करत असतात. आणि त्यामुळे आपल्या मुखातनं सतत रामनाम जपणारे भगवान शंकर, ज्यांच्या अंतःकरणात श्रीराम वसलेले आहेत, असे ते, असं त्यांचं ते संपूर्ण वर्णन त्या आरतीमध्ये आपल्याला आलेलं दिसून येतं. आता सध्या सगळा पूर्ण माहोलच असा आहे, आपल्या आजूबाजूचा वातावरण असं आहे की या आरत्या आपण पुन्हा पुन्हा ऐकत आहोत आणि त्यांचा आनंदही घेत आहोत.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: आणि जाता जाता अगदी छोटीशी अशी एक बोधकथा. एक गुरु अत्यंत आजारी असतात आणि आजारामुळे त्यांची प्रकृती अतिशय हलाखीची झालेली असते. त्यांना बोलायला त्रास होत असतो, त्यांना अनेक गोष्टींचा त्रास होत असतो. अशा वेळेला त्यांचे शिष्य एका नामांकित वैद्यांना घेऊन येतात आणि त्यांना घेऊन आल्यानंतर आता वैद्यराजांकडनं काहीतरी चमत्कार होईल या अपेक्षेने ते सगळे शिष्य वाट पाहत असतात. पण वैद्यराज अत्यंत दुःखद अशी बातमी देतात आणि त्यात वैद्यराज सांगतात की ज्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ह्यांना असा असा एक गंभीर आजार झालेला आहे आणि त्यामुळे यांचं वाचणं हे जवळपास कठीण आहे. हे ऐकल्याबरोबर शिष्य अत्यंत दुःखी होतात आणि अत्यंत दुःखी होऊन की अरे बापरे, आता असं सगळं

झाल्यानंतर काय आता करावं असा विचार करून आपल्या गुरुजींना ही बातमी कशी सांगावी याचा विचार करू लागतात. गुरूंपाशी गेल्यानंतर एक शिष्य अगदी मनाचा धीर करून गुरुजींना सांगतो की आपल्याला वैद्यबुवांनी असं असं सांगितलेलं आहे. ते ऐकताच गुरुजी अत्यंत प्रसन्नपणे हसायला लागतात. ते बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की अरे हे असं कसं काय किंवा असं कसं हसू वगैरे शकतात. त्यावर गुरुजी म्हणतात तुम्हाला इतकी वर्ष मी जी गोष्ट सांगत आलो साधनेचं महत्त्व सांगत आलेलो आहे मी आज बघा किती झालं तरी माझ्या प्रकृतीमुळे मलाही मनात धाकधूक होती की नेमकं काय सांगतील हे वैद्य महाराज. पण आता उलगडा झाला. जो जी व्यक्ती जन्माला आलेली आहे ती कधी ना कधीतरी जाणारच. पण नेमकं आपलं जाणं कसं असणार आहे हे कुणाच्याच हातात नसतं त्याच्याबद्दल कुणालाच माहिती नसतं. पण या वैद्यराजबुवांनी तर मला सगळं अगदी उलगडून सांगितलं की माझी नेमकी प्रकृती काय आहे कशामुळे हा आजार झालेला आहे या आजाराचा परिणाम काय असणार आहे आणि साधारण किती काळ माझ्या हातात आहे. म्हणे हे जाणून घेण्याचं भाग्य तरी किती लोकांना लाभतं. आणि त्यामुळे मी आनंदी आहे कारण की मला माहिती आहे माझ्या हातात किती वेळ आहे आणि तो कशाप्रकारे मी व्यतीत केला पाहिजे. अर्थातच गुरुजींचा हा सकारात्मक एकूणच त्या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बघून सगळे शिष्यसुद्धा अत्यंत त्याकडे सकारात्मकपणे पाहायला लागतात. आणि ही गोष्ट तिथे संपते. झेन कथा आहे ही झेन बोधकथा. बऱ्याचदा साधनेतनं आपल्याला मनाचं एक बळ मिळतं आणि ते मनाचं बळ अशा कठीण प्रसंगांमध्ये खूप महत्त्वाचं ठरत असतं हेच सांगणारी ही कथा. या कथेबरोबरच आजच्या आपल्या या वंदन कार्यक्रमापुरतं आपण इथेच थांबणार आहोत. एक गोड असं गाणं आपल्या सोबतीला मी देते आहे आणि त्यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकूया आणि बातमीपत्रानंतर पुन्हा भेटूया आपण रेनबो फंडे या कार्यक्रमात याच वाहिनीवर FM रेनबोवर.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life, man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas. Start up your day with Rainbow Fun Day.
3: बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz रेनबो फंडे या कार्यक्रमात. आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

FM रेनबो जाणून घेऊया हवामानाचं वृत्त. कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 22 अंश सेल्सिअस. सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 24 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 90%. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. अपेक्षित कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, अपेक्षित किमान तापमान 24 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना. सोमालिया समुद्रकिनारी भाग, त्याचप्रमाणे दक्षिण

दक्षिण पश्चिम आणि पश्चिम मध्य अरबी समुद्री भाग या ठिकाणी वाऱ्यांचा ताशी वेग 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या दरम्यान मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी समुद्रात नेऊ नये अशी सूचना करण्यात येत आहे. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा, सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात FM रेनबो 107.1 MHz.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम, आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
5: FM रेनबो 107.1 MHz आणि अर्थातच आपला महाराष्ट्राचा महाउत्सव अर्थात गणेशोत्सव साजरा करत असताना आज हा गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आणि त्यामुळे रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सुद्धा आपण बाप्पाविषयीच बोलणार हे अगदी ओघाने झालं, नाही का? पण नेमकं कशाबद्दल आपण बोलणार आहोत? इतकी वैविध्यपूर्ण नावं असणारं हे दैवत आणि या सगळ्या नावांमागे आपली आपली एक कथा गणपती बाप्पाची जोडली गेलेली आहे। त्यामुळे आजच्या ह्या आपल्या पूर्वार्धामध्ये गणरायाची वेगवेगळी नावं आणि त्या नावाशी जोडलेला अर्थ किंवा त्या नावाशी जोडलेली कथा तीच आपण उलगडून पाहणार आहोत FM रेनबोवर 107.1 MHz वर।

सुमन कल्याणपूर यांचा स्वर FM रेनबोवर. आणि गणरायाची जी अनेक नावं आहेत त्यातलं एक नाव भालचंद्र. आपल्या वडिलांप्रमाणेच अर्थात भगवान शंकरांप्रमाणेच त्यालाही गणेशालाही भालचंद्र असं म्हटलं जातं. याचं कारण भगवान शंकरांनी धारण केलेला नागबंध आणि त्याचप्रमाणे हलाहल प्राशन केल्यावर ते विष प्राशन

केल्यानंतर समुद्रमंथनातलं तो दाह शांत व्हावा म्हणून भगवान शंकरांनी सर्प आणि चंद्र या दोन गोष्टी धारण केल्या होत्या. तर वडिलांचा हा जो सर्प आणि चंद्राचा धारण करण्याचा भाग आहे तोच गणपतीनेही स्वीकारला. आणि त्याच्यामागची कथा अशी सांगितली जाते की अनलासुराला गिळलं गणपतीने आणि तो राक्षस, तर त्यामुळे शरीरामध्ये त्याचा दाह निर्माण झाला गणरायाचा आणि तो दाह शांत व्हावा म्हणून सर्प आणि चंद्र गणरायानेही वडिलांप्रमाणेच शरीरावर धारण केले असं गणेश पुराणामध्ये वर्णन येतं. आणि त्यामुळेच दोघही भालचंद्र आहेत, म्हणजे वडीलही आणि मुलगाही. हे किती वेगळं आहे नाही का? आपण फक्त ही नावं अशी म्हणतो, पण भालचंद्र हे नाव का बरं, त्याच्यामागची ही छोटीशी कथा. अशीच इतर सगळ्या नावांमागच्या कथा मी घेऊन आलेले आहे. आणि तुम्हालाही जर अशा कथा माहिती असतील तर गोष्टी ऐकायला कुणाला नाही आवडत, तर त्या गोष्टी आपण ऐकत जाऊया. अर्थातच बाप्पाच्या नावांबद्दल बोलत आहोत आपण आज आपल्या रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये. यानंतर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं हे गीत मंत्र्याची सून या चित्रपटातलं.

0: एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज. आणि कधी कधी या कार्यक्रमात आम्ही जे विषय घेतो ते म्हणजे सहज आणलेले असतात किंबहुना काहीतरी त्याच्यावर थोडासा विचार करून आणलेले असतात, पण त्याचा श्रोत्यांनाही कधी कधी फायदा होऊ शकतो याचा आम्ही खरंच विचार केलेला नसतो. आपल्याला आत्ताच एक मेसेज आलेला आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे, आपल्याला हा मेसेज आहे आशिष कुलट यांचा संगमनेरहून, की त्यांची मुलगी दुसरीला आहे आणि तिला शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये गणपतीची 10 नावं अर्थासहित सांगायची आहेत आणि या कार्यक्रमाचा तिला नक्कीच उपयोग होईल असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. अगदी आनंद वाटेल मला ही जर या कार्यक्रमाचा कुणाला शाळेच्या असाइनमेंटमध्ये प्रोजेक्टमध्ये जर उपयोग करता आला तर बरं. यानंतर ज्या नावाकडे आपण वळणार आहोत तर ह्या नावाबद्दल, म्हणजे हे आपण नाव फार कमी वापरतो पण विकट या नावाने सुद्धा गणपतीचा उल्लेख झालेला दिसतो. तर कामासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्याने अत्यंत सुंदर अशा रतीद नावाच्या शहरात आपली राजधानी निर्माण केली होती. शंबर, महिष, बळी आणि दुर्मद हे त्याचे प्रधान होते. तर मग त्याने आपल्या या प्रधानांबरोबर चर्चा करून पृथ्वीवर आक्रमण केलं आणि त्याच्या शस्त्रांसमोर देवांचाही टिकाव लागला नाही. सगळेजण या कामासुराला शरण आले. मग कामासुराने त्रैलोक्यावर सत्ता मिळवली. अर्थातच मग अशा वेळेला सगळेजण देव एकत्र येतात आणि कुणाला बरं या कामगिरीवर नेमावं याचा विचार करतात. आणि मग कामासुराच्या विनाशापासून मुक्ती मिळवण्याचा जो मार्ग भगवान शंकरांना विचारण्यात आला, त्यावेळेला सिद्धक्षेत्र मयुरेश इथे जाऊन तप करा आणि तिथं गणेश प्रकट होतील आणि आपल्या संकटाचं निवारण करतील असं त्यांना सांगण्यात आलं. मग ह्या दोघांचं युद्ध झालं, विकट गणरायाचं आणि कामासुराचं, आणि त्यासाठी त्यांनी विकट रूप धारण केलं. विकट म्हणजे प्रचंड, आणि त्या प्रचंड रूपातनं त्यांनी कामासुराला त्याचा नाश केला आणि त्यामुळे विकट हे नाव त्यांना प्राप्त झालं. विकट म्हणजे भयंकर किंवा अत्यंत, ज्याला आपण असं म्हणतो की मोठं काहीतरी. तर हा त्या नावामागची ही ती कथा आहे जी अगदी थोडक्यात आपल्याला सांगावीशी वाटली. निमित्त आहे कार्यक्रम रेनबो फंडेचं जो आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर. एक छोटासा व्यावसायिक विराम, एक छानसं गाणं, त्यानंतर आपल्यासाठी याच वाहिनीवर.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी

0: तावर बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित फेकडेंचे उपचार घ्या, अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेकडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेकडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा, ज्ञान विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।

0: हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्य। तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं। दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे।
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं। आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात,
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण। सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे। आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका। मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही।
2: रान हे उठले उठले मुक्त आभाळ झाले तिच्या नुसत्या।
3: नमस्कार, मी रवींद्र साठे, आपण ऐकत आहोत आपला दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। आनंद घेत राहा।
2: आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर।
4: FM रेनबो 107.1 MHz आणि गणरायाच्या वेगवेगळ्या नावांचा अर्थ आणि त्याच्यामागची छोटीशी कथा हे आपण जाणून घेत आहोत। अर्थातच गणपतीबद्दलच्या या सगळ्या ज्या कथा आहेत किंवा या सगळ्या नावांचा उल्लेख आहे हा गणेश पुराणामध्ये सुद्धा आहे आणि मुद्गल पुराणामध्ये सुद्धा आपल्याला त्याच्या अनेकविध नावांचा अर्थ दिसून येतो। त्यातल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती आहेतच, म्हणजे वक्रतुंड हे नाव त्याला कशाप्रकारे मिळालं किंवा त्याच्या त्या त्या नावाप्रमाणे त्याचं रूपही वेगळं आहे। हां, वक्रतुंड हा जो त्याचा अवतार आहे गणरायाचा, तर त्याचं वाहन सिंह आहे, मूषक नाही, आणि त्यात त्याने मात्सर्यासुराचा अर्थात मत्सराचा वध त्याने केला आणि मग ती आख्यायिका त्याच्याशी जोडली गेली। त्यानंतर महोदर हे त्याचं एक खास रूप आहे, वक्रतुंड आणि एकदंत याचं संमिलित रूप म्हणजे महोदर, आणि त्याने मोहासुराचा वध केला। इथं या अवतारामध्ये त्याचं वाहन हे मूषक असल्याचं आपल्याला दिसून येतं। अजूनही अशा काही कथा त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। आपल्याला श्रोत्यांनी पण काही नावांचा अर्थ विचारलेला आहे, जेवढ्या नावांचा अर्थ आपल्याला इथे आज उलगडून पाहता येईल तो नक्कीच आपण पाहणार आहोत FM रेनबोवर 107.1 MHz वर।

FM रेनबो 107.1 MHz आणि आपण गणपतीच्या वेगवेगळ्या नावांचे अर्थ उलगडत असताना धूम्रवर्ण हे नाव आपण त्याचं ऐकलेलं असतं. आता धूम्रवर्ण या नावातच खरं तर आहे धूम्र अर्थात धूर किंवा धुक्यासारखं आणि त्याचा रंग ज्याला आहे वर्ण ज्याचा तो धूम्रवर्ण. पण त्याच्या पलीकडे म्हणजे अर्थातच गणरायाचं जे रूप आहे शरीर आहे तर ते गजाचं, त्यामुळे हत्तीचा जो रंग आहे तो धुराचाच रंग आहे आणि त्यामुळे ते धूम्रवर्ण हेही अगदीच सहज आपल्या लक्षात येतं. पण त्या पलीकडे धुराचंच उदाहरण का आहे तर अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातनं थोडंसं पाहिलं तर धूर ही गोष्ट जी आहे ती द्रव पदार्थ आणि अतिसूक्ष्म स्वरूपात विखुरलेले घनकण या दोघांचं मिश्रण असतं. म्हणजे ना पूर्णपणे घन ना पूर्णपणे वायू अशा पद्धतीचा तो धूर असतो. आणि तो मूळ बघायला गेलो आपण तर तो धूर हा निराकार असतो. गणरायाचं हे निराकार असणं हे सुद्धा त्या धूम्रवर्ण या नावामध्ये कुठेतरी अभिप्रेत आलेलं आहे. आणि त्याशिवाय त्याच्या शरीराचा रंग गज आहे तो, त्यामुळे गजाचं अंग असल्यामुळे त्या गजाचा अंगाचा रंग हा सुद्धा धूम्राशी अगदी मिळता जुळता. या इतक्या सगळ्या नावांचा आपण इतक्या बारकाईने विचार केलेला नसतो जो आपण आज करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने, ज्याचं नाव आहे रेनबो फंडे, जो आपण ऐकताय FM रेनबोवर 107.1 MHz वर.

0: एफ एम रेनबोवर आपण आज गणेशमय होऊन गेलेलो आहोत, कारण गाणीही आपण सगळी तशीच ऐकत आहोत. आपल्या अनेक श्रोत्यांनी आपल्याला गाण्यांच्या फरमाईश ज्या कळवलेल्या आहेत, पसंती कळवलेली आहे, त्यानुसारच आपण ही गीतं ऐकत आहोत. त्यानंतर कृष्ण पिंगाक्ष हे नाव आहे गणपतीचं, आणि आपण त्या नावाचा अर्थ अगदी सहजच, कृष्ण म्हणजे ज्याचा, ज्याला आपण म्हणू शकतो की काळसर असा रंगाचा जो काही आहे, तर त्या अर्थाने कृष्ण आणि पिंगाक्ष, पिंगट ज्याचे अक्ष डोळे, ज्याच्या डोळ्यांचा रंग तांबूस पिंगट छटा ज्याच्या आहेत, तर तो पिंगाक्ष. तर त्यामुळे आणि एक उल्लेखसुद्धा त्याच्याबाबत असा झालेला आपल्याला दिसून येतो की पिंगलाक्षणी यस्य सह पिंगाक्ष, हा निरुक्तात उल्लेख आहे त्याचा. श्यामवर्णीय पिंगट डोळ्यांचा गणपती, गणेशाची अनेकविध रूपं आहेत आणि त्या अनेकविध रूपांमध्ये हा कृष्णवर्णाचा म्हणजे गडद काळसर श्यामवर्णाचा पिंगाक्ष म्हणजे तांबूस पिंगट छटेचे डोळे ज्याचे आहेत तो, असा असं त्याचं वर्णन आलेलं आपल्याला दिसून येतं. त्याशिवाय त्याची अनेक जी रूपं आहेत त्या रूपामध्ये त्याचं वाहन आणि त्याच्या मागची गोष्ट म्हणजे गजवक्र किंवा गजानन हे त्याचं जे रूप आहे, तर त्याच्यामध्ये लोभासुराचा त्याने वध केला होता अशी एक गोष्ट त्याच्यात येते. त्यानंतर लंबोदर, तर लंब आहे उदर ज्याचे तो, हे शाळेत आपण सगळे शिकलेलो असतो, पण क्रोधासुराचा वध त्याने केला होता, त्यामुळे आणि त्याच्यात पुन्हा लंबोदर म्हणत असताना आपल्या सगळ्यांच्या चुका ज्याने पोटात घेतलेल्या आहेत आपल्याला माफ केलेला आहे आणि त्याच्यामुळे ज्याचं उदर लंब झालेलं आहे असाही एक वेगळा अर्थ आपल्याला तिथे दिसून येतो. ममासुराचा वध, आता हा ममासुर म्हणजे कोण, तर अहंकार, त्याचा वध त्याने केला त्यामुळे तो हेरंब. हेरंब या नावाचा खरं तर अर्थ बघायला गेलो तर अनेकविध कोशांमध्ये हेरंब या नावाचा अर्थ अहंकार असा दाखवलेला आहे, पण हा अहंकाराचा वध म्हणजे मी या ममासुराचा वध जो करतो तो हेरंब असाही एक उल्लेख दिसून येतो. ही सगळी नावं उलगडून पाहत असताना एक छोटासा व्यावसायिक विराम घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि पुन्हा भेटूया याच वाहिनीवर एफ एम रेनबोवर 107.1 MHz.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे

0: सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः।
2: नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। मस्त मस्त गाणी, गप्पा मुलाखती याचा आनंद जरूर घ्या। ऐकत रहा FM रेन

आणि अगदी कार्यक्रमात पूर्वार्धामध्ये थांबत असताना 32 नावं म्हणण्यापेक्षा सुद्धा 32 रूपं, नावं नाही 32 रूपं गणपतीची, ही इतक्या सुंदर पद्धतीने सांगितली गेलेली आहेत. आणि आपल्याकडे ह्या सगळ्या वर्णनांचे गणपती आढळतात, अर्थात त्यातले काही गणपती हे दुर्मिळ आहेत, पण तरीसुद्धा जे काही मुद्गल पुराणामध्ये जी काही यादी येते तर त्याच्यात बालगणपती आपल्याला माहिती आहे, तरुण गणपती, हातात फास, आकडा, तांदळाची पोळी, पेरू, जांभूळ अशा गोष्टी धारण करणारा तरुण गणपती, त्यानंतर भक्ती गणपती, वीर गणपती, शक्ती गणपती, द्विज गणपती, सिद्धी गणपती,

उच्चिष्ट गणपती. उच्चिष्ट गणपती म्हणजे भोजनातलं उरलेलं अन्न जो ज्याला चालतं असा. त्यानंतर विघ्न गणपती, क्षिप्र गणपती, हेरंब गणपती, लक्ष्मी गणपती, महागणपती, विजया गणपती, नृत्य गणपती, रुद्व गणपती, हा उन्नत गणपती असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. एकाक्षर गणपती, वारा गणपती, त्रयाक्षर गणपती, क्षिप्र प्रसाद गणपती, हरिद्रा गणपती, एकदंत, सृष्टी गणपती, उद्दांड गणपती म्हणजे अबाधित असंही त्याचं दुसरं नाव आहे. त्यानंतर विमोचन गणपती जो अनेक ऋणांपासून आपल्याला मुक्ती देतो असा तो. अशी सगळी ही नावं, द्विमुख गणपती, त्रिमुख गणपती, सिंह गणपती, गणपती तपस्वी, दुर्गा गणपती, संकटहर गणपती, अशी इतकी वैविध्यपूर्ण नावं आणि त्या प्रत्येक नावासोबत, त्या रूपासोबत त्याचं संपूर्ण वर्णन आलेलं आहे. म्हणजे त्याची वाहनं तिथं बदलतात, त्याच्या हातामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी बदलतात, त्याचा वर्ण बदलतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या रूपांकडे बघितल्यानंतर, त्यातली अनेक रूपं वाचल्यानंतर, अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांमधल्या मंडळांमध्ये मूर्तीचा जो रंग किंवा त्याची जी काही आपल्याला एक बसण्याची वगैरे जी काही पद्धत दिसते त्याचा अर्थ उलगडला जातो. खूप सुंदर आहेत ही 32 रूपं. जर शक्य झाली तर इंटरनेटवरतीही उपलब्ध आहे तर नक्की ती पहा. इतकं वैविध्यपूर्ण रूप गणेशाचं आपल्या लक्षात येतं आणि नजरेत येतं. या सगळ्या रूपांसह आपापल्या घरी त्याच्या त्या लंबोदरासह आणि त्याच्या त्या सुपासारख्या कानांसह आणि त्याच्या त्या सोंडेसह विराजमान झालेला तो आणि त्याच्या डोळ्यांमधला तो आश्वासक असा भाव, मला वाटतं ह्या सगळ्या रूपांच्या आणि नावांच्या पलीकडे आपल्याला दिसणारा हा गणराय, गणपती, गणेश, विनायक आपल्या सगळ्या चिंता दूर करतो. त्याच्या रूपातनंच ते एक आश्वासक असं काहीतरी आपल्याला जाणवतं आणि त्याच्या पुढे आपण नतमस्तक होतो. असे हे 10 दिवस साजरे करत राहूया FM रेनबोच्या सोबतीने 100.107 MHz आणि 100.1 MHz FM गोल्डवर सुद्धा. सोबत आपल्याला आता रामदास कामत यांच्या स्वरातलं हे गीत मी देते आहे आणि त्यानंतर काहीच क्षणात पुन्हा भेटूया रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. कुठे? इथेच FM रेनबोवर 107.1 MHz.

श्रोते हो नमस्कार. माणसाच्या जीवनात संपत्तीला नक्कीच महत्त्व आहे. संपत्तीमुळे सुखसोयी उपलब्ध होतात, अनेक स्वप्न पूर्ण करता येतात आणि इतरांच्या जीवनातही मदतीचा हात देता येतो. परंतु संपत्ती जेव्हा साधन न राहता अहंकाराचं कारण बनतं तेव्हा तिचं रूप बदलतं. एका सुभाषितकाराने संपत्तीच्या अशाच अहंकारी रूपाला अतिशय मार्मिकपणे संपद रोग म्हणजेच संपत्तीचा रोग असं म्हटलं आहे. बधिरयति कर्ण विवरम वाचम मूकयति नयन मंधयति विकृतयति गात्रयष्टिम संपद रोगो यमद्भुतो लोके. मी म्हणतो संपत्तीचा अहंकार माणसाचे कान बहिरे करतो. याचा अर्थ शरीराचे कान बहिरे होणे नव्हे, तर माणूस इतरांचे योग्य सल्ले ऐकण्याची क्षमता गमावतो. माझ्याकडे पैसा आहे, अनुभव आहे, अधिकार आहे, त्यामुळे मला कोणाची गरज नाही अशी भावना मनात निर्माण होते. हा अहंकार त्यांच्या डोळ्यांनाही आंधळं करतो. डोळे असूनही त्याला इतरांचे दुःख दिसत नाही, गरज दिसत नाही, आपली चूक दिसत नाही, स्वतःचं यशच त्याला सर्वस्व वाटू लागतं. अहंकारामुळे माणसाची वाणीही बदलते. पूर्वी प्रेमाने बोलणारा माणूस कठोर होतो, नम्रतेने संवाद साधणारा माणूस आदेश देऊ लागतो. संपत्ती वाढते, पण त्याचबरोबर जर माणुसकी कमी होत गेली तर त्या संपत्तीचं मूल्य काय? म्हणूनच या सुभाषिताचा अर्थ संपत्ती वाईट आहे असा अजिबात नाही. उलट संपत्तीचा सदुपयोग हा तिच्या श्रेष्ठत्वाचा खरा निकष आहे. पैसा कमावणं आवश्यकच आहे, पण पैशापेक्षा माणूस मोठा आहे हे विसरता कामा नये. खरी श्रीमंती बँकेतील खात्यात नसते, ती माणसाच्या विचारात, संस्कारात आणि वागण्यात असते. ज्याच्याकडे भरपूर आहे पण देण्याची वृत्ती नाही तो खरोखर श्रीमंत कसा? आणि ज्याच्याकडे मर्यादित साधनं असूनही दुसऱ्याच्या दुःखात धावून जाण्याचं मोठं मन आहे तोच खऱ्या अर्थाने संपन्न आहे. म्हणून यश मिळाले, पद मिळाले, पैसा मिळाला किंवा प्रसिद्धी मिळाली तरी पाय जमिनीवरच राहिले पाहिजेत. कारण संपत्ती माणसाची उंची वाढवू शकते, पण नम्रताच त्याची उंची टिकवून ठेवते. या सुभाषिताचा संदेश अगदी स्पष्ट आहे. संपत्तीचा अभिमान बाळगू नका, संपत्तीचा सदुपयोग करा. कारण धनाने माणूस श्रीमंत होतो, पण सद्गुणांनी तो महान होतो. बधे

0: आताच आपण ऐकलात सुभाषित गुंजनम या मालिकेचा आजचा भाग. लेखन आणि निवेदन केलं होतं डॉक्टर विज्ञापना गोकर्णकर यांनी.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाला राज्यात उत्साहात सुरुवात. परंपरा आणि पर्यावरणाचा समतोल साधत गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. प्रादेशिक भाषांचा सन्मान राखत हिंदीला संवादाचा दुवा बनवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. आणि माजी मंत्री मदन बाफना यांचं पुण्यात निधन. आता सविस्तर बातम्या. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात काल राज्यासह देशपरदेशात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचं आगमन झालं. घराघरातही लाडक्या गणरायाचं आगमन झालं. पुढचे 12 दिवस चालणाऱ्या या चैतन्य पर्वाला पारंपरिक पद्धतीनं श्री गणेश प्रतिष्ठापनेनं सुरुवात झाली. मुंबईत 1.25 लाख घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणरायांचं आगमन झालं. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातही गणपती बाप्पा विराजमान झाले. तर सांगलीत श्री गणपती पंचायतन संस्थेच्या गणपतीचं पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झालं. धाराशिव जिल्ह्यात श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात गणेश विहारामध्ये श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नाशिकमध्ये 757 गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जात आहे. बीडमध्येही 292 गावांनी, धुळ्यात 36 गावांनी, तर धाराशिव जिल्ह्यात 45

0: गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबवला आहे. नागपूरमध्ये सिनियर भोसला पॅलेस इथल्या गणेशोत्सवाचं यंदा 298 वर्ष असून नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांच्या निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीतल्या कर्ला आंबेशेत गावात सलग 41व्या वर्षीही 125 घरगुती गणपतींचं एकाच मिरवणुकीतून आगमन झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात परंपरेनुसार बाप्पांच्या डोक्यावरची लाकडी माटवी विविध फळाफुलांनी सजवण्यात आली. नंदुरबारच्या श्रीमंत दादा गणपती आणि श्रीमंत बाबा गणपतींची मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात विधिवत स्थापना करण्यात आली. यवतमाळच्या उमरखेड इथे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी लाल मातीच्या मूर्तीचं वितरण करण्यात आलं. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवालाही काल जल्लोषात सुरुवात झाली. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गणपती बाप्पा मोरयाचा गजर, ढोल ताशांचा लयबद्ध ताल आणि मंगल सुरावटीने सजवलेले मंडप, याचबरोबर मनातील उत्साहाने बाप्पा समोर नतमस्तक होत भक्तिमय झालेला प्रत्येक जण आनंदून गेला होता. पुण्यातील मानाचे कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या प्रमुख गणेश मंडळांमध्ये वाजत गाजत मिरवणूक काढून गणरायाची स्थापना करण्यात आली. उत्सव काळात विविध गणेश मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. पुण्यातील नवग्रह मित्र मंडळाने गणेश भक्तीला समाजसेवेची जोड दिली आहे. बाप्पाला फुले आणि इतर साहित्य वाहण्याऐवजी एक वही एक पेन हा उपक्रम राबवला जातो. या माध्यमातून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवलं जातं. आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी, पुणे.
0: यावर्षी गणेश चतुर्थी बरोबरच काल हरतालिका तृतीया देखील भक्तिभावानं साजरी झाली. घरोघरी सुवासिनींनी हरतालिकेची मनोभावे पूजा केली. दरम्यान आज 1.5 दिवसांच्या घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे. यासाठी पुणे महापालिकेनं विसर्जन घाट, कृत्रिम हौद, मूर्ती संकलन केंद्र अशी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानीही गणराज विराजमान झाले. परंपरेचं जतन आणि पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधत उत्सव साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांना केलं. लोकभवन इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दिल्लीत महाराष्ट्र सदनात ढोल ताशांच्या गजरात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते विघ्नहर्त्याची पूजा आणि आरती करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानी सहकुटुंब गणेशाचं दर्शन घेतलं. तसंच मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शनही त्यांनी घेतलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: देशातल्या सर्व प्रादेशिक भाषांचा आदर राखत हिंदीला त्यांच्यामध्ये समन्वय साधणारा मध्यमणी बनवूया असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल नवी मुंबईत केलं.

0: गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीनं वाशीमध्ये आयोजित 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषा बोलणाऱ्यांना मोठ्या मनानं आपल्यामध्ये सामावून घेतलं आहे असं शहा यावेळी म्हणाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हिंदी ही देशाला जोडणारी भाषा असून सर्व भारतीय भाषांमध्ये परस्पर सलोखा राखण्याचा संकल्प करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केलं. राज्य सरकारनं समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकार त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. 2029 पर्यंत भाजप शासित 21 राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा मानस अमित शहा यांनी रविवारी मुंबई दौऱ्यात व्यक्त केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोलत होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे काही मोजक्या सहकाऱ्यांसह आज मुंबईला रवाना होणार आहेत. अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना जरांगे यांनी काल ही माहिती दिली. मुंबईतील आझाद मैदानावर 19 सप्टेंबर रोजी उपोषण सुरू करण्याचा निर्णय कायम असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाकडे वर्ग असणाऱ्या काही बाबी वगळता आंदोलनकर्त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. या परिस्थितीत उत्सव काळात आंदोलन करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं याबाबत अधिक माहिती दिली. अधिक माहितीसाठी सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन विभागानं केलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करून घेतला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक असलेल्या दिशाचा 7 जून 2020 रोजी इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक, काही अभिनेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत खेळला जाईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. राज्याचे माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार मदन बाफना यांचं काल पुण्यात अल्प आजारानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. बाफना 1985 आणि 1990 मध्ये मावळमधून आमदारपदी निवडून आले. सन 1987 ते 1992 या काळात त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, विधी आणि न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. बाफना यांच्या पार्थिवावर आज दुपारी वडगाव मावळ इथं अंत्यसंस्कार केले जातील. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला. आजही कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाला राज्यात उत्साहात सुरुवात. परंपरा आणि पर्यावरणाचा समतोल साधत गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. प्रादेशिक भाषांचा सन्मान राखत हिंदीला संवादाचा दुवा बनवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन आणि माजी मंत्री मदन बाफना यांचं पुण्यात निधन. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: What's up in life? Man more calm. Ethano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर. विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा. 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची

प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. आपल्यासोबत मी रश्मी वारंग.

तो दिवसानी घरात आपल्या गणपती बाप्पांनी झटिलदाया अखेरचा जय घोष कराया सागर

दीड दिवसांचे गणपती आज जाणार, त्यामुळे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोष करावासा वाटला एफ एम रेनबोवर 107.1 MHz. आजचा दिवस 15 सप्टेंबर, आजचा दिवस आपण सगळेच भारतीय इंजिनियर्स डे, अभियंता दिवस म्हणून साजरा करतो, कारण भारतीय इंजिनिअरिंगचा पाया घालणारे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचा आज आहे जन्मदिवस. 15 सप्टेंबर 1861 या दिवशी त्यांचा जन्म झाला होता बेंगळुरू इथे. आणि त्यांच्या पूर्वजांचं जे गाव मोक्षगुंडम, तर त्याच गावाचा आडनाव म्हणून उल्लेख करण्याची पद्धत, त्यामुळे मोक्षगुंडम हे गावाचं नाव आहे त्यांच्या. आणि त्यांचे वडील हे वेगवेगळी धार्मिक कार्य करायचे, घरच्या गरिबीमुळे शिक्षणासाठी पैसा नव्हता, तेव्हा अत्यंत कठोर परिश्रम करून 1880 विश्वेश्वरय्या यांनी बी एची पदवी प्राप्त केली. आणि त्याच्यानंतर पुढे त्यांचं संपूर्ण जे शिक्षण झालं, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी हाताळलेले, एक इंजिनियर म्हणून हाताळलेले जर प्रकल्प आपण बघितलेत तर आपल्याला थक्क व्हायला होतं. त्यांच्यातलं अभियांत्रिकी जे त्यांच्यामध्ये ज्ञान होतं ते इतकं विलक्षण होतं.

0: की त्यामुळे कुठलाही प्रकल्प त्यांच्या हाती आपण सोपवला म्हणजे मग तो यशस्वीच होणार हे नक्की. पुणे असेल किंवा मैसूर असेल, अनेक शहरांना विश्वेश्वरय्या यांच्या अभियांत्रिकी ज्ञानाचा परिसस्पर्श लाभला. एक किस्सा असा सांगितला जातो, म्हणजे असे अनेक किस्से त्यांच्याबाबत जोडले गेलेले आहेत, पण सरकारी नोकरीत ते होते, ब्रिटिश सरकारच्या असामान्य कर्तृत्व त्यांनी दाखवलं होतं, पण चीफ इंजिनियर हे पद त्यांना नाकारण्यात आलं, कारण त्या काळामध्ये हे पद फक्त गोऱ्या साहेबांसाठी राखून ठेवलेलं असायचं. अशा वेळेला मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना पुढच्या सगळ्या गोष्टींची कल्पना असूनही त्यांनी आपलं म्हणजे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी सांगितलं की नाही करायची आहे मला नोकरी, कारण चीफ इंजिनियर पदाचे ते अगदी उत्तम दावेदार होते, तेवढे प्रकल्प त्यांनी हाताळलेले होते, आणि अशा प्रकारची गोष्ट केल्यानंतर पुढे पेन्शन आपल्याला मिळू शकणार नाही याची त्यांना कल्पना होती. आणि अगदी पेन्शनसाठी लागणाऱ्या नोकरीच्या काळाची मुदत पूर्ण व्हायला काहीच महिने शिल्लक होते, पण ते महिनेसुद्धा त्यांनी वापरले नाहीत आणि त्यांनी राजीनामा दिला. मग पेन्शन मिळणार नाही हे माहिती असतानासुद्धा त्यांनी केलेली ही कृती जी होती, तर तिथले जे सुपरिंटेंडंट होते, 1960 सालातली ही गोष्ट आहे, तर ब्रिटिश सरकारने या कडक नियमाला अपवाद करून चीफ इंजिनियर पद दिलं नाही त्यांना, पण किमान त्यांना पेन्शन मिळेल अशी परवानगी त्यांना दिलेली होती आणि एमविनचा म्हणजे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा मान राखला होता. नीट नेटके स्वच्छ एकही सुरकुती नसलेलं धोतर आणि सूट आणि डोक्यावर मैसुरी फेटा पगडी हे त्यांचं रूप होतं. अत्यंत शिस्तबद्ध होते, कामासंबंधीची सगळी गोष्ट आखीव रेखीव घाई न करता व्यवस्थित करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांना सर हा किताब प्राप्त झाला, कैसर ए हिंद प्राप्त झाला आणि भारत सरकारने त्यांना 7 सप्टेंबर 1955 रोजी भारतरत्न म्हणून गौरवलं. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर विश्वेश्वरय्यांबद्दल काय म्हटलंय बघा, ही इज अन इंजिनियर ऑफ इंटिग्रिटी कॅरेक्टर अँड ब्रॉड नॅशनल आउटलुक. निश्चितच ते होते. एक खास गोष्ट अशी की 1 सप्टेंबर 1961 रोजी त्यांच्या जन्मशताब्दी उत्सवामध्ये पंडित नेहरू आपल्या भरगच्च कार्यक्रमातनं वेळ काढून दिल्लीहून बंगळुरूला गेलेत, त्यांना शुभेच्छा दिल्या, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्रांवर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना भरपूर सारी शुभेच्छा पत्रं आली, तर त्या सगळ्या पत्रांवर त्यांच्याच छापाची पोस्टाची तिकीटं ही चिकटवलेली होती. त्यांनी दिलेला संदेश मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी खूप महत्त्वाचा आहे. इट इज बेटर टू वोर्न आउट दॅन रस्ट आउट, म्हणजे झिजलात तरी चालेल पण गंजू नका, गंज जडलेलं आयुष्य काय कामाचं. अशा ह्या थोर अभियांत्रिकी ज्याला आपण म्हणूया मार्वलच होते ते, तर अशा ह्या व्यक्तिमत्वाला आठवत असताना आजचा हा अभियांत्रिकी दिवस साजरा करत असताना सगळे अभियांत्रिकी जे कर्मचारी आहेत, जे सगळे इंजिनियर्स आहेत, त्यांना आजच्या ह्या राष्ट्रीय इंजिनियर दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि एक छोटासा व्यावसायिक विराम, एक छानसं गाणं आपल्यासाठी.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं हे गीत आपण ऐकलत एफ एम रेनबोवर. आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी, आपल्या सगळ्या श्रोत्यांमध्ये जे जे इंजिनियर्स आहेत त्यांना आजच्या राष्ट्रीय अभियांत्रिकी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि या दिवसाचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं ना, तर खरं आहे की अनेक कल्पना सुचत असतात, अनेक कल्पनांना बहर येत असतो, पण त्या कल्पनांना खऱ्या अर्थाने साकारण्याचं, आकारण्याचं काम ही इंजिनियर मंडळी करत असतात, ज्यांच्याकडे बऱ्याचदा आपलं दुर्लक्ष झालेलं दिसतं. तसे तर समाजातले आपल्या अनेक असे घटक आहेत की ज्यांच्याकडे आपण नकळत दुर्लक्ष करतो. काल

0: रात्री इथं येत असताना आकाशवाणीच्या आपल्या ह्या सकाळच्या कार्यक्रमासाठी पूर्ण दिवसभर ह्या गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि सुरक्षा सांभाळणारे पोलीस आपले सगळे कर्मचारी, तर चर्चगेट स्टेशनला इथं खाली वर्तमानपत्र अंथरून ती मंडळी रात्री साधारणपणे मला वाटतं किती वाजले होते, 12:15 वाजता ही मंडळी जेवत होती आणि खालीच बसलेली होती. घरातनं आणलेला डबा, त्यांचं खाणं सुरू होतं आणि त्यात काही स्त्रियाही होत्या आणि या स्त्रिया मग तिथंच त्यांनी वर्तमानपत्रच खाली अंथरून त्या तिथे थोड्याशा आरामही काही जणी करत होत्या. स्टेशनवरची गोष्ट सांगते मी, कारण पुन्हा पहाटे 3:30 आपल्या ट्रेन्स सुसाट पळायला लागणार, हे शहर थांबतच नाही त्यामुळे ते पळतच असतं. तर त्यामुळे अशा ह्या संपूर्ण शहराला सांभाळण्याचं आणि विशेष करून सणाच्या उत्सवांमध्ये वगैरे आणि सुरक्षा सांभाळताना खऱ्या अर्थाने सांभाळण्याचं काम ही पोलीस कर्मचारी करत असतात. फार क्वचित असं होतं ना की आपण त्यासाठी त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही छान सगळं हे उत्तम सांभाळताय, हा किती जड आहेत शब्द धन्यवाद, थँक्यू असं म्हणायला, पण आपण नाही म्हणत हे. आणि त्यामुळे खरं बघायला गेलं तर आज आता सध्या रील्सचा जमाना आहे, सोशल मीडियावर बऱ्याच साऱ्या ना परदेशी तरुणींचे व्हिडिओ मधल्या काळात मी पाहत होते, तर त्या सगळ्यांनी असे व्हिडिओ बनवले आहेत की आता रात्रीचे 12 आहेत, आता रात्रीचे 2 आहेत, आम्ही मुंबईमध्ये फिरतो आहोत आणि इथे कुणीही आमची छेड काढत नाही आहे, कुणीही आमच्याशी कशाही वाईट पद्धतीने वागत नाही आहे, आणि ह्या सगळ्याचं कारण की रात्रभर गस्त घालणारे ते पोलीस कर्मचारी. आपल्यासाठी ते बिचारे 2 जेवणही त्यांना धड जेवायला कधी मिळत नाही, तिथे असेच कुठेतरी बसून जेवत असतात. धड रात्रीची जर ड्युटी असेल तर असंच वर्तमान पत्र खाली अंथरून ते झोपत असतात आणि ह्या सगळ्यांमुळे मग पोलीस दादा असतील आपले, पोलीस मामा असतील किंवा इतर अन्य सफाई कर्मचारी आहेत आपल्या महानगरपालिकेचे, ह्या सगळ्यांमुळे आपले हे सण इतके देखणे आणि इतके निर्विघ्न पार पाडतात. तर त्यामुळे हा जो गणराय आहे ज्याला आपण विघ्नहर्ता म्हणतो, तर त्या विघ्नहर्त्याचं रूप दर्शवणारे हे आसपासचे जे कोणी आहेत त्यांचाही मान राखूया आणि त्यांना जमलं तर अगदी प्रेमाने कधीतरी जाता जाता धन्यवाद हा एक शब्द त्यांच्या कानावर पडेल याची काळजीसुद्धा घेऊया. पटतंय का? बरोबर आहे ना? बरोबर बोलते का मी? सांगा बरं मला. आपण ऐकत आहात FM रेनबो, रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आहोत आपण, 107.1 MHz वर आहोत आपण.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

रोज नवा दिवस, रोज नवा ध्यास, आकाशवाणी देते जगण्याचा विश्वास। नमस्कार मंडळी, मी इरावती कर्णिक। मस्त मस्त गाणी आणि गप्पांसाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो वाहिनी।

0: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
0: अटी लागू.
2: नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो.
3: पंढरपूरहून दत्ता केदार, अहिल्यानगरहून सुरेश जेजूरकर, दीपा पालकर, संतोष पाटील, दिनेश महाजन, रामदास तांबे, त्यानंतर प्रकाश कुलकर्णी, यशवंत आडमुटे, या सगळ्यांनी जी गोष्ट मी म्हटली की ह्या सगळ्या पोलीस दादांना आपण धन्यवाद देणंसुद्धा गरजेचं आहे, तर त्याबद्दल सहमती दर्शवलेली आहे. जयेश ननावरे यांचाही साताऱ्याहून मेसेज आहे आपल्याला. आणि आता वेळ झाली आहे आपली दैनंदिन मालिका अज्ञात मुंबईच्या आजच्या भागाकडे वळण्याची. ऐकूया आजचा भाग.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लालबाग हे नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: दादाभाऊ पेस्तनजी वाडिया यांचा मुंबईच्या आर्थिक क्षेत्रातला दबदबा सन 1840 पर्यंत शिखरावर पोचला होता. परंतु व्यापारात काही सगळे दिवस सारखे नसतात. दादाभाऊही त्याला अपवाद नव्हते. दादाभाईंच्या व्यवसायालाही उतरती कळा लागली. त्यांची मोठी गुंतवणूक असलेली फर्गसन टर्नर अँड कंपनी ही पेढी 1840 मोठ्या नुकसानीत गेली. दादाभाईंना एका रात्रीत 10 लाख रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. त्या काळात ही रक्कम प्रचंड मोठी होती.

या नुकसानातून सावरण्याचा प्रयत्न करताहेत। तोच सन 1850 मध्ये एका व्यवहारात अचानक झालेल्या तोट्यामुळे त्यांना 33 लाख रुपयांचा फटका बसला। हे नुकसान सहन करण्यापलीकडचं होतं। या व्यवहारासाठी केलेले वायदे पूर्ण करण्यासाठी दादाभाईंना त्यांच्या अनेक मालमत्ता विकाव्या लागल्या। त्यात फोर्टमधल्या पारसी बझार स्ट्रीटवरच्या म्हणजेच आजच्या

0: मी भारतातून कापूस ब्रिटनकडे रवाना व्हायला लागला. भारतातल्या कापसाला सोन्याचा भाव मिळायला लागला. या व्यापाराचं केंद्र मुंबई शहर होतं. या संधीचा लाभ घेण्यासाठी अनेक नवीन पेढ्या बाजारात उगवल्या. हौशे गौशे कापसाच्या व्यापारात आपलं उखळ पांढरं करून घ्यायला लागले होते. आधीच प्रस्थापित असलेल्या व्यापाऱ्यांनी आपल्या गुंतवणुकीत वाढ केली.
1: या बूमच्या कालावधीत आपला नुकसानीत गेलेला व्यवसाय सावरण्यासाठी दादाभाईंनीही निकराचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा दुर्दैव आड आलं. 1865 साल सरता सरता अमेरिकेतलं गृहयुद्ध संपुष्टात आलं आणि अमेरिकेतनं इंग्लंडच्या दिशेनं कापसाची निर्यात पूर्ववत सुरू झाली. परिणामी मुंबईतला तेजीत आलेला बाजार एका झटक्यात उठला. व्यापाऱ्यांची गुंतवणूक बुडली. 5 वर्षात जे रंकाचे राव झाले होते ते पुन्हा रंक होऊन मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसायला लागले. प्रेमचंद रायचंद यांच्यासारखे मुंबईतले कॉटन किंग समजले जाणारे व्यापारी आयुष्यात न उठले. दादाभाईंची कथा ही काही वेगळी नव्हती. त्यावेळी त्यांचं वय 65 वर्ष होतं. या उतार वयात हा धक्का ते सहन करू शकले नाहीत.
0: साधारणतः व्यापाऱ्यांची पुढची पिढी अगदी लहानपणापासूनच बापासोबत धंद्यातले बारकावे शिकत पुढे जात असते, पण दादाभाईंच्या मुलांनी असं काही केल्याची माहिती मिळत नाही. जी माहिती समोर आली त्यानुसार दादाभाई पेस्तनजींना मेरवानजी, जमशेटजी, रतनजी आणि नुसेरवानजी अशी 4 मुलं होती. हे चारही जण दादाभाईंप्रमाणे व्यवसाय न करता नोकरी करत होते. त्यातल्या अगदी धाकट्या मुलाला अकाली अंधत्व आल्यामुळे त्यानं पुढच्या आयुष्यात काहीच केलं नाही. यावरून केवळ एकच अनुमान काढता येतं की दादाभाईंची पुढची पिढी फारशी कर्तृत्ववान निपजली नाही.
1: सन 1885 मध्ये दादाभाई वारले. त्यानंतर 3 वर्षात म्हणजे 1888 मध्ये त्यांच्या वारसांना लालबाग बंगला आणि तो ज्या परिसरात उभा होता ती 37,763 चौरस यार्डांची जागाही विक्रीला काढावी लागली. विक्रीला काढलेला दादाभाईंचा लालबाग हा बंगला आणि त्याच्या सभोवतालची प्रचंड मोठी जागा विकत घेतली ती नुसरवानजी मानेकजी पेटीट यांनी. पेस्तनजींचा लालबाग बंगला नुसरवानजी पेटीट यांच्या ताब्यात गेला. त्या बंगल्यात नुसरवानजी पेटीट यांनी आपल्या जमशेटजी या दिवंगत मुलाच्या नावानं अनाथ पारशी मुलांसाठी अनाथाश्रम आणि शाळा सुरू केली.
0: नुसेरवानजी मानेकजी पेटीट हे मुंबईतलं बडप्रस्थ दिनशॉ मानेकजी पेटीट यांचे बंधू. दिनशॉ पेटीट यांच्याप्रमाणेच नुसेरवानजीही मुंबईतलं एक मोठं प्रस्थ होतं. नुसेरवानजी पेटीट यांचा एकुलता एक मुलगा जमशेटजी नुसेरवानजी पेटीट याचा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी 19 मार्च 1888 रोजी अचानक मृत्यू झाला. एकुलत्या एका तरुण मुलाच्या अकाली मृत्यूनं धक्का बसलेल्या नुसेरवानजींना नैराश्य आलं. आता आपलं कुणी नाही या विचारानं विरक्ती आलेल्या नुसेरवानजी यांनी मुलाच्या उठावणा या क्रियाकर्माच्या दिवशी मुलाच्या स्मरणार्थ पारशी समाजातल्या अनाथ आणि गरीब परिवारातल्या मुलांसाठी अनाथाश्रम सुरू करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर 7 महिन्यांनी त्यांनी दादाभाई पेस्तनजी यांची लालबाग इस्टेट खरेदी करून त्यात GN पेटीट ऑर्फनेज फॉर पारसी बॉईज या नावानं अनाथाश्रम सुरू केला. सुरुवातीला या अनाथाश्रमात 100 पारशी मुलांना प्रवेश देण्यात आला होता.
1: हा अनाथाश्रम साधारण आजच्या आश्रमशाळेच्या धर्तीवर होता. अनाथाश्रमात प्रवेश घेतलेल्या मुलांच्या सर्वांगीण शिक्षणाची सोय या ठिकाणी करण्यात आली होती. मुलांना रूढ शिक्षणाबरोबरच सुतारकाम, लोहारकाम, सोन्या चांदीच्या वस्तूंवरची कलाकुसर इत्यादीचं शिक्षणही दिलं जात असे. पारशी धर्माचंही शिक्षण घेणं बंधनकारक होतं. मुलांसाठी लागणारा कपडा लत्ता, अंथरुणं पांघरुणं, त्यांचं जेवण खाण इत्यादीची सोय लालबाग बंगल्याच्या परिसरातच करण्यात आली होती. मुलांच्या वयाच्या 16व्या वर्षापर्यंत त्यांना या अनाथाश्रमात राहण्याची मुभा असे. त्यानंतर त्यांच्या रोजगाराची सोय अनाथाश्रमातर्फे करून त्यांना आश्रमाबाहेरच्या जगात स्थिरावण्यासाठी

0: मदत केली जात असे.
1: अनाथ आश्रमातले सगळे शिक्षक पारशी होते. मुलांप्रमाणे शिक्षकांच्या राहण्याची सोयही लालबाग इस्टेटमध्येच केलेली होती. मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एका डॉक्टरचीही नेमणूक केलेली होती. हा डॉक्टर सकाळ आणि संध्याकाळ असा दिवसातून दोन वेळा अनाथाश्रमातील मुलांची तपासणी करून आवश्यक असल्यास त्यांच्यावर उपचार करत असे. डॉक्टर मात्र पारशी समाजातलाच असावा अशी अट नव्हती आणि त्याला अनाथाश्रमाच्या परिसरात राहणंही बंधनकारक नव्हतं. हे अनाथालय 1948 पर्यंत याच जागेत होतं. ते तिथून हल्ल्यानंतर त्या जागेचं काय झालं आणि मुळात लालबाग बंगला नेमका कुठे होता या सगळ्यांबद्दल ऐकूया पुढच्या भागात.
2: श्रोते हो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो लालबाग नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा चौथा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रश्मिता गोडसे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोले आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: आत्ताच आपण ऐकलात आपली दैनंदिन मालिका अज्ञात मुंबईचा हा आजचा भाग.
1: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते. आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा.
0: आणि आता वेळ झाली आहे रेनबो फंडे या कार्यक्रमातनं आपला निरोप घ्यायची. पण आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की आज सकाळी 10 वाजता FM गोल्ड 100.1 MHz RJ पूर्वा आणि दुपारी 2 वाजता FM रेनबोवर 107.1 MHz RJ चैताली असतील आपल्या सोबत. गणेशोत्सवाचा हा उत्साह असाच कायम राखण्यासाठी छान छान गप्पा आणि मस्त मस्त गाणी घेऊन आपला आजचा दिवस मस्त मजेत आनंददायी चिंतामुक्त आरोग्यदायी जावो, खूप साऱ्या मोदकांचा जाओ. जर वेटिंगच्या तिकिटाच्या वेटिंगच्या लाईनमध्ये असाल तर तिकीट कन्फर्म करणारा जाओ. प्रवासासाठी निघालेला असाल तर कमी पावसाचा जाओ. एकूणच आपल्या मंगलमूर्ती मोरयाच्या आशीर्वादाचा जाओ. या शुभेच्छांसह गणपती बाप्पा मोरया या जयघोषात मी रश्मी वारंग घेते आपली अनुमती. टाटा बाय बाय राम राम.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी ठरल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून समाधान व्यक्त. अमेरिकी तज्ञांचाही दुजोरा. न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज सरन्यायाधीशांनी केली अधोरेखित. युपीआयद्वारे 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारता येणार नाही. विघ्नहर्त्या गणरायाचं सर्वत्र उत्साहात स्वागत. आणि भारत अफगाणिस्तान T20 मालिकेतला आज दुसरा सामना. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्ली इथं नुकतीच पार पडलेली ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी झाल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या परिषदेला बहुतेक सर्वच सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहिल्यानं जगाला भारताच्या प्रबळ संयोजन शक्तीचं यानिमित्तानं दर्शन घडल्याचं जयशंकर म्हणाले. दोन मोठे संघर्ष आणि अतिशय ठाम मतं असलेल्या कमालीचं ध्रुवीकरण झालेल्या जगात ही ब्रिक्स शिखर परिषद पार पडली हे लक्षात घेणं महत्वाचं आहे असं डॉ जयशंकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. भारतात नुकतीच झालेली ब्रिक्स देशांची परिषद यशस्वी ठरल्याचं अमेरिकेच्या अटलांटिक कौन्सिलमधील वरिष्ठ अभ्यासक मायकेल कुगलमन यांनी त्यांच्या विश्लेषणपर लेखात म्हटलं आहे. या परिषदेत मंजूर करण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा हा भिन्न दृष्टिकोन असलेल्या देशांमध्ये एकमत घडवून आणण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचं द्योतक आहे. विविध देशांना एकत्र आणून जागतिक मंचावर ब्रिक्स देशांना अधिक सामर्थ्यशाली बनवण्यात भारत यशस्वी झाला आहे. तसंच ट्रम्प प्रशासनाच्या व्यापार धोरणांनी घातलेल्या निर्बंधांचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थांसाठी ठोस उपाययोजना करण्याची क्षमता या ब्रिक्स देशांच्या गटात असल्याचंही या विश्लेषणात म्हटलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक

पारदर्शकतेची गरज अधोरेखित करतानाच न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी विकसित केलेली यंत्रणा सक्षम अत्यंत तत्पर आणि वेळेत कार्यवाही करणारी असल्याचं नमूद केलं. नवी दिल्लीत आयोजित 6व्या राम जेठमलानी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. स्थिर कारभार सुरू असणं ही कोणत्याही संस्थेनं अभिमान बाळगण्याची बाब नसून सुधारणा ही निरंतर प्रक्रिया असायला हवी असंही सरन्यायाधीश म्हणाले. न्यायव्यवस्थेनं स्वतःहून टीकेचं महत्व मान्य केलं आहे. ही संस्था कधीही टीकेच्या विरोधात नव्हती आणि असूही शकत नाही. न्यायालयीन कार्यपद्धतीवर माहितीपूर्ण आणि रचनात्मक टीका हे जिवंत वैधानिक लोकशाहीसाठी अत्यावश्यक वैशिष्ट्य असल्याचंही ते म्हणाले. यूपीआयद्वारे केलेल्या 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँकांना कोणतंही शुल्क आकारता येणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. रुपे समर्थित डेबिट कार्डद्वारे केलेल्या अशा 2000 रुपयांच्या आर्थिक देवघेव व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारलं जाऊ शकत नसल्याचं सरकारी राजपत्रातील अधिसूचनेत म्हटलं असून या माध्यमातून आर्थिक रक्कम प्राप्त झालेल्या व्यक्तीला कुठलीही बँक किंवा सेवा पुरवठादार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शुल्क आकारू शकत नाही असंही अधिसूचनेत स्पष्ट केलं आहे. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007 अलीकडेच करण्यात आलेल्या दुरुस्तीवरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नवी दिल्लीतील यशोभूमी इथं 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. यामध्ये 600 अधिक प्रदर्शक 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशातील शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत. यानिमित्त भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात 6 देशांची दालनं 12 राज्य सरकारांची दालनं आणि स्टार्टअपसाठी एका विशेष दालनाचा समावेश असेल. इंडिया सेमीकंडक्टर मिशन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसंच सेमी यांनी आयोजित केलेली परिषद 3 दिवस चालणार आहे. व्हिएतनाम हा भारताचं ऍक्ट ईस्ट धोरण आणि व्हिजन महासागर तसंच हिंद प्रशांत पॅसिफिक क्षेत्राबाबतचा दृष्टिकोन या सर्वातील एक महत्वाचा भागीदार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. व्यापार अर्थव्यवस्था विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या भारत व्हिएतनाम संयुक्त आयोगाची डॉ जयशंकर यांच्या सहअध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 19वी बैठक झाली. त्यामध्ये बोलताना जयशंकर यांनी आसियान गटासोबतच्या सर्वंकष धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीतही व्हिएतनाम हा महत्वाचा भागीदार असल्याचं सांगितलं. 3 वर्षांपूर्वी झालेल्या या संयुक्त आयोगाच्या बैठकीनंतर भारत आणि व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विघ्नहर्त्या गणेशाचं काल राज्यासह देशपरदेशात उत्साहात जल्लोषात आगमन झालं. श्री गणेश प्रतिष्ठापनेनं अनंत चतुर्दशीपर्यंत 12 दिवस चालणाऱ्या उत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देशविदेशात जागर होणार आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक कार्य संचालनालय 36 जिल्ह्यांसह विविध राज्यं नवी दिल्ली आणि दुबईत लोककलेतील श्री गणेश हा उपक्रम राबवणार आहे. देहरादून जम्मू चेन्नई सिल्वासा लखनऊ कोटा अमरावती कोलकाता आणि हैदराबाद या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात नमन लेझिम धनगरी कोळी आदिवासी नृत्य मंगळागौर गोंधळ आदी लोककलांचं सादरीकरण होईल. नवी दिल्लीत नाटक चित्रपट गीतं आणि लावणी तर 26 सप्टेंबरला दुबईत महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचा जागर होणार आहे. मुंबईत 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान शास्त्रीय संगीत महोत्सवही आयोजित केला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया रोहन रॉय सूरज पंचोली रिया चक्रवर्ती शौविक चक्रवर्ती पोलीस अधिकारी सचिन वाजे परमवीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणूक

लोकांपूर्वी टपालाद्वारे मतदान करण्यास बंदी घालण्याची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची योजना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. टपाल विभागाला टपालाद्वारे पाठवण्यात येणाऱ्या मतपत्रिकांसंबंधीचे नवीन नियम लागू करण्यास तात्पुरतं रोखण्याबाबतच्या एका संघराज्याच्या न्यायाधीशांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कायम ठेवला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ ओमानच्या किनाऱ्यालगत पनामाच्या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यावरून परस्परांना दोषी ठरवत अमेरिका आणि इराण यांच्यात वाद सुरू आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या निवेदनानुसार त्यांच्या मते समुद्रधुनीच्या दक्षिणेकडील प्रतिबंधित असलेल्या भागातून हे जहाज जाण्याच्या प्रयत्नात असताना ते समुद्री सुरुंगावर आदळल्यानं त्यानं पेट घेतल्याचं इराणच्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्ये म्हटलं आहे. मात्र अमेरिकेनं IRGCचा हा दावा खोडून काढला आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी काल पुन्हा सौदी अरेबियावर जोरदार हल्ले चढवले. या बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. हे हल्ले सौदी अरेबियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर असल्याचं सांगत येमेनकडून या हल्ल्यांचं समर्थन करण्यात आलं आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या या हल्ल्यांमध्ये सौदी अरेबियाच्या दक्षिण भागातील विमानतळ, रस्ते आणि शस्त्र साठ्यांना लक्ष्य करण्यात आलं. भारतानं पूरग्रस्त नेपाळला 31 डिसेंबरपर्यंत 18 तास वीज पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. ऊर्जा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मुझफ्फरपूर ढालकेबार वाहिनीद्वारे 600 मेगावॅट आणि टनकपूर महेंद्रनगर वाहिनीद्वारे 54 मेगावॅट वीज निर्यातीस ही मंजुरी देण्यात आली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज नवी दिल्ली इथं खेळला जाणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी ठरल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून समाधान व्यक्त. अमेरिकी तज्ञांचाही दुजोरा. न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज, सरन्यायाधीशांनी केली अधोरेखित. UPI द्वारे 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारता येणार नाही. विघ्नहर्त्या गणरायाचं सर्वत्र उत्साहात स्वागत. आणि भारत अफगाणिस्तान T20 मालिकेतला आज दुसरा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

बातमीपत्र आणि 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला आमच्या केंद्राचं बातमीपत्र.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराठी इथून मोजक्या 10 सहकाऱ्यांसमवेत आज 11:30 सुमाराला मुंबईकडे प्रयाण केलं. 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 18 दिवस आहे. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी जरांगे यांच्या प्रकृतीची जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी तपासणी केली. याआधी 11 सप्टेंबर रोजी जरांगे यांना शेवटची सलाईन लावण्यात आली होती. 4 दिवसांपासून त्यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी जरांगे यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिला, मात्र ते मुंबईला जाण्यावर ठाम राहिले. जरांगे यांच्या मुंबईकडे प्रस्थानामुळे अंतरवाली सराठी परिसरात मराठा समाज बांधवांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना मुंबई दौऱ्यासाठी SPU अर्थात स्पेशल प्रोटेक्शन युनिटची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली असून त्यात 1 पोलीस अधिकारी आणि 1 पोलीस कॉन्स्टेबल सतत त्यांच्यासोबत असणार आहे. रविवारी जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्यानंतर जरांगे यांच्या वतीनं मुंबई पोलिसांकडे 3rd अर्ज दाखल करण्यात आला आहे. 50 जणांना आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे. जैन धर्माच्या श्वेतांबर परंपरेनुसार आज पर्युषण पर्वाचा अंतिम दिवस संवत्सरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवत्सरीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. दया, क्षमा आणि करुणा प्रत्येक नाते अधिक दृढ करतात याची आठवण संवत्सरी करून देते, असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय अभियंता दिनाच्या औचित्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्र निर्माणात अभियंत्यांचं अत्यंत मोलाचं योगदान असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं असून सर्वांना

अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रियेत गंभीर त्रुटी समोर आली असून अमृतसरहून दिल्लीला आलेले 3 इटालियन प्रवासी निर्धारित इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण न करताच त्यांच्या पुढच्या आंतरराष्ट्रीय विमानापर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं एअर इंडियाकडून स्पष्टीकरण मागितलं असून उत्तर देण्यासाठी एअर इंडियाला 7 दिवसांची मुदत दिली आहे. गृह मंत्रालयानंही या घटनेची गंभीर दखल घेतली असून या संदर्भात आज संबंधित अधिकारी आणि विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. UPI द्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांच्या 2000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर आणि रुपे डेबिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटवरही बँकांना कोणतंही शुल्क आकारता येणार नाही अशी अधिसूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयानं जारी केली आहे. UPI आणि रुपे डेबिट कार्ड यांची अधिकृत इलेक्ट्रॉनिक पेमेंट माध्यम म्हणून नोंद झाली असून या माध्यमातून पेमेंट करणाऱ्या किंवा स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडून बँक किंवा पेमेंट प्रणाली चालवणाऱ्या संस्थेला थेट किंवा अप्रत्यक्षपणे कोणतंही शुल्क आकारता येणार नाही असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. दुष्काळाची शक्यता असणाऱ्या 18 जिल्ह्यांचा अहवाल मागवण्यात आला असून तो मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 54.8% पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या सुमारे 102% पाऊस झाला होता. गणपती स्थापनेच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून माजलगाव आणि किट्टी अडगाव या 2 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. मात्र बीड, गेवराई, आष्टी आणि वडवणी तालुक्यात अजूनपर्यंत 50%हून कमी पाऊस झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमध्ये गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान कर्णकर्कश आवाजात DJ वाजवणाऱ्या संचालकावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या ध्वनी प्रदूषण नियंत्रण पथकानं केलेल्या अचानक तपासणीत या DJचा आवाज सुमारे 90 decibel इतका दिसून आल्यानं पोलिसांनी ही DJ साऊंड सिस्टीमही जप्त केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 2000 रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर बँकांना कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावता येणार नाही अशी अर्थमंत्रालयाची घोषणा। राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला। 1.5 दिवसांच्या गणपतींना आज भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाणार। अमेरिका अटी मान्य करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी वाटाघाटी न करण्याची इराणची भूमिका। तर इराण समर्थित हुथी बंडखोरांचं सौदी अरेबियावर पुन्हा हल्ले। आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार। भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष। 2000 रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर बँकांना कोणतंही शुल्क लावता येणार नाही अशी घोषणा केंद्र सरकारनं केली आहे। रुपे डेबिट कार्ड्सद्वारे केलेल्या व्यवहारांचाही यात समावेश आहे। अर्थमंत्रालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे। 2000 व्यवहारांवर बँक किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत असं यात स्पष्ट करण्यात आलंय। गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं। लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची माहिती भारताच्या सायबर गुन्हेगारी पोर्टलला द्यायला मेटानं संमती दिली आहे। लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि इतर धोकादायक मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याबद्दल सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर मेटानं हे पाऊल उचललंय। लहान मुलांची सुरक्षा ही कंपनीसाठी प्राधान्याची बाब असून त्यांच्याविरुद्ध कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारच्या बरोबर काम करण्याकरता आपण वचनबद्ध आहोत असं मेटाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे। राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल। आरत्या तसंच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात घरगुती गणपतींच्या मूर्तींचं ठिकठिकाणी विसर्जन होईल। मुंबई पुणे ठाणे नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या तलाव समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे।

0: मुंबईत गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं महापालिकेनं घरगुती आणि 6 फुटांपर्यंतच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरात 380 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारलेत. याशिवाय गिरगाव, दादर, जुहू चौपाटी तसंच पवई तलावासारख्या सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर देखील विशेष सोयी सुविधा पुरवल्या आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळावर जीवनरक्षक आणि आपत्कालीन पथकही तैनात करण्यात आलेत. भाविकांच्या सोयीसाठी फिरती शौचालय, पिण्याचं पाणी, निर्माल्य संकलनाची व्यवस्थाही केली आहे. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातोय. देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका आणि योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली. देशाच्या उभारणीबद्दलचा विश्वेश्वरय्या यांचा विचार आजही नागरिकांना प्रेरणा देतो असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे आणि अभियंत्यांच्या योगदानाचा गौरवही केला आहे. संरक्षण आणि संशोधन विकास संस्था DRDO आणि उद्योग क्षेत्रातली भागीदारी भारताला संरक्षण उत्पादन क्षेत्राचं जागतिक केंद्र म्हणून उभं करेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत विमर्श 2026 या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. क्षेपणास्त्रांपासून ते रडारपर्यंत, लढाऊ विमानापासून ते पाणबुड्यांपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये DRDO आपली क्षमता सिद्ध केली आहे. मात्र हे पुरेसं नाही तर हा एक संयुक्त प्रयत्न आहे, ही बाब सिंह यांनी अधोरेखित केली.
1: डिफेन्स सेक्टर में रिसर्च एंड डेवलपमेंट के लिए DRDO आज एपेक्स ऑर्गेनाइजेशन है, इस सच्चाई को भी कोई नकार नहीं सकता. हालांकि एक सच्चाई यह भी है कि डिफेंस सेक्टर में रिसर्च एंड डेवलपमेंट के लिए केवल सरकार या DRDO के प्रयास ही पर्याप्त नहीं है, यह एक कोलेबरेटिव इफर्ट और यही कोलेबरेशन ही इस विवर्ष 2026 का कोर मैसेज है. साथियों, DRDO और इंडस्ट्री के बीच की यह पार्टनरशिप ही भारत को डिफेंस मैन्युफैक्चरिंग का ग्लोबल हब बना सकती है. इसके अलावा अन्य कोई दूसरा विकल्प नहीं है.
0: कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी ही एक सुरुवात समजून संवेदनशीलतेनं समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सामर्थ्य वापरावं असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर आर बालसुब्रमण्यम यांनी आज केलं. अभियंता दिनानिमित्त नागपूरच्या सर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 24व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी 59 PhD सह एकंदर 1547 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज उमेदवारांची घोषणा केली. नंदीग्राम इथून हसिरानी रथ आणि रेजीनगरमधून सखराव सरकार यांना पक्षानं उमेदवारी दिली. हसिरानी रथ या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे माजी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. मे महिन्यात भाजपानं विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर काही दिवसांतच चंद्रनाथ रथ यांचा खून झाला होता. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी 2 जागांवर विजय झाल्यानंतर नंदीग्रामची जागा सोडली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा जवळचा सहकारी असलेल्या करमवीर सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. करमवीर सिंह याला कॅनडातनं हद्दपार केल्यानंतर नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधातलं एक महत्वाचं यश असल्याचं ते म्हणाले. हत्येचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, शस्त्रास्त्र कायदा तसंच पासपोर्ट कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांसह अनेक गुन्ह्यात तो हवा होता. त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस ही जारी केली होती असं यादव यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणच्या अटी जोपर्यंत अमेरिका मान्य करत नाही तोपर्यंत अमेरिकेशी कसल्याही वाटाघाटी करणार नाही अशी भूमिका इराणनं घेतली आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझेई यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून ही भूमिका मांडली. इराणला तह करायचं आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चा करायची अमेरिकेची तयारी आहे असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केला होता. त्यावर इराणनं आपली प्रतिक्रिया दिली. येमेनमधल्या इराण समर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर पुन्हा एकदा हल्ले केले. सौदी अरेबियानं केलेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात आपण सौदीच्या खमीस मुशायत इथल्या लष्करी हवाई तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा हुतींनी केला. या हल्ल्यात 13 नागरिक जखमी झाले असल्याचं सौदी अरेबियानं म्हटलंय. दरम्यान आखाती अरब देशांनी इराणसोबत प्रस्तावित असलेली चर्चा पुढे ढकलली असून यामुळे मध्य पूर्वेतला संघर्ष अधिक चिघळण्याची तसंच जागतिक तेल पुरवठ्याला

धोका निर्माण होण्याची भीती वाढली आहे. भारत आणि कॅनडा दरम्यान प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींची चौथी फेरी काल नवी दिल्लीत सुरू झाली. येत्या 18 सप्टेंबरपर्यंत ही चर्चा सुरू राहील. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये वस्तुमाल आणि सेवांचा व्यापार, मूळ स्रोतासंबंधीचे नियम आणि व्यापारातले तांत्रिक अडथळे यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होईल. याआधी या कराराच्या वाटाघाटीसाठीची तिसरी फेरी जुलै महिन्यात ओटावा इथं पार पडली होती. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं परदेशी विद्यार्थी आणि पत्रकारांच्या वास्तव्याच्या कालावधीवर कठोर मर्यादा घालण्यासाठी आणलेल्या नवीन नियमाला मॅसॅच्युसेट्सच्या जिल्हा न्यायाधीशांनी तात्पुरती स्थगिती दिली. या धोरणाची अंमलबजावणी झाली तर अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि उच्च शिक्षण व्यवस्थेचं नुकसान होऊ शकतं असं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवलं. या निर्णयामुळे अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ट्रम्प सरकारनं यावर्षी जुलै महिन्यात हा नियम मांडला होता. या अंतर्गत परदेशी विद्यार्थी आणि शैक्षणिक कारणासाठी अमेरिकेला भेट देणाऱ्या अभ्यासकांच्या व्हिसावर 4 वर्षांची तर पत्रकारांना जास्तीत जास्त 240 तसंच चीनच्या पत्रकारांसाठी 90 दिवसांच्या वास्तव्याची मर्यादा प्रस्तावित होती. वेल्स, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडच्या नेत्यांनी काल आपल्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराशी संबंधित एका करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे युनायटेड किंगडमच्या अखंडतेला धोका निर्माण होऊन त्याच्या विभाजनाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल वेल्सची राजधानी कार्डिफ इथं या करारासंदर्भात चर्चा झाली. युकेमधल्या या तिन्ही प्रदेशांमधल्या राजकीय पक्षांनी अधिक स्वायत्तता आणि अंतिमतः स्वातंत्र्याची मागणी केली आहे. दरम्यान बर्नहॅम यांच्या प्रवक्त्यानं हा धोका फेटाळून लावला आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली, त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेतही विजय मिळवण्याचं भारताचं लक्ष असेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर बँकांना कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावता येणार नाही अशी अर्थमंत्रालयाची घोषणा. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाणार. अमेरिका अटीमान्य करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी वाटाघाटी न करण्याची इराणची भूमिका. तर इराण समर्थित हुती बंडखोरांचे सौदीवर हल्ले. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Kalani FM Rainbow 107.1 MHz Musically Yours.
1: हाय हॅलो नमस्कार आणि शुभ दुपार. आकाशवाणी मुंबई प्रसारित 107.1 MHz आणि आपण ऐकत आहात एफ एम रेनबो वाहिनी आणि आज आपल्याबरोबर आहे मी आर जे चैताली. सुरुवात करणार आहोत चला हो दोस्त हो या कार्यक्रमाला, पण तत्पूर्वी एकदा गणपती बाप्पाला वंदन करूया.

गणपती बाप्पा मोरया। चला दोस्तो, हो या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अतिशय मनापासून मी स्वागत करते। आज ऋषी पंचमी, भाद्रपद शुद्ध पंचमीला आज आपण साजरं करतोय ऋषी पंचमीच्या रूपात, म्हणजेच ज्ञानाला आणि ज्ञान देणाऱ्यांना कृतज्ञतेनं वंदन करण्याचा आजचा दिवस। गणेशोत्सवाच्या काळात येणारा हा दुसरा दिवस विशेषतः सप्तर्षींच्या स्मरणासाठी आपण नेहमीच साजरा करत असतो। कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जगद्मग्नी आणि वशिष्ठ या सप्तर्षींचं पूजन आजच्या दिवशी केलं जातं। आजच्या भाषेत सांगायचं तर ऋषीपंचमी हा आपल्या ज्ञान परंपरेचा ग्रॅटिट्यूड डे असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच, ज्यांनी मानवाच्या विचारविश्वाला दिशा दिली, आकार दिला, निसर्गाचा अभ्यास केला आणि जीवनाकडे बघण्याची दृष्टी दिली, त्या ज्ञान परंपरेला नमन करण्याचा आजचा दिवस। महाराष्ट्रातही या दिवशी विशेष व्रत, पूजा आणि ऋषींची भाजी केलेली दिसते। तुमच्यापैकी किती जणांनी आज ऋषींची भाजी खाल्ली हे मला नक्की मेसेज करून कळवा। कार्यक्रमात तुम्हीही सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आपले संपर्क क्रमांक आहेत 4515 41 32, 4515 41 33। तसंच आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657 66 10 71। तेव्हा ऋषीपंचमी परंपरेतून आधुनिकतेकडे नेमकी कशी चालली आहे आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर गाण्यांचाही आस्वाद निश्चितच लगेचच घेणार आहोत।

खरंच आपल्याला लाभलेली ऋषीमुनींची परंपरा ही अतिशय मौल्यवान आहे. आज आपण वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि विचारवंत यांनाही सन्मानित करतो, पण प्राचीन परंपरेमध्ये ज्ञानाचा शोध घेणाऱ्या अशाच महान व्यक्तीला ऋषी म्हटलं गेलं. ऋषी म्हणजे केवळ जंगलात तपश्चर्या करण्यासाठी असलेले नव्हेत, तर सत्याचा शोध घेणारे, चिंतन करणारे आणि आपल्या ज्ञानाचा समाजाला उपयोग करून देण्यासाठी, समाज कल्याणासाठी नेहमी तत्पर असणारे विचारवंत ही मुळातच व्यापक अशी एक संकल्पना आहे. खरं तर आपण नेहमीच ऋषीला वंदन करत असतो आणि केलं पाहिजे, पण खूप महत्त्वाची गोष्ट, त्यांच्यासाठी आजचा दिवस हा समर्पित आहे. ऋषीपंचमीच्या निमित्तानं सप्तर्षींचं स्मरण करताना आपण आजच्या काळातील एक महत्त्वाचा संदेश घेऊ शकतो. ज्ञान मिळवणं महत्त्वाचं आहेच, पण ते ज्ञान समाजाच्या भल्यासाठी वापरणं त्याहून विशेष महत्त्वाचं आहे. भारतीय परंपरेमध्ये सप्तर्षींच्या विविध नामावली आहेत. ऋषीपंचमीच्या पूजेत प्रामुख्याने कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ इत्यादी ऋषींचं स्मरण केलं जातं. तेव्हा याच ऋषींचं स्मरण आणि आत्ता आधुनिकतेकडे वाटचाल करताना त्यांचा संदेश कशा पद्धतीने काम करणार आहे हे आपण नक्कीच जाणून घेऊया.

तर आज ऋषीपंचमीच्या निमित्तानं मी आता पुढे येणार आहे ते म्हणजे ऋषींची भाजी या आपल्या प्रकाराकडे. तर नक्की हा प्रकार काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्या ताटातील जैवविविधतेचा उत्सव असंही त्याला म्हणता येईल बरं का. ऋषीपंचमी म्हटलं की महाराष्ट्राला आठवते ते ऋषीभाजी. ही केवळ एक पारंपरिक पाककृती नाही बरं का, तर आपल्या पूर्वजांच्या निसर्गाशी असलेल्या अतूट अशा नात्याची ही आठवण आहे. परंपरेनुसार या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या, कंदमुळं आणि रानभाज्यांचा उपयोग केला जातो. काही ठिकाणी नांगरणी न केलेल्या आणि जमिनीत नैसर्गिकरित्या उगवलेल्या वनस्पतींना विशेष महत्त्व दिलं जातं. आजच्या काळात आपण सुपरमार्केटमधल्या मोजक्याच भाज्यांपुरते मर्यादित झालो आहे नाही का. अशा वेळेला ऋषीभाजी आपल्याला विचार करायला लावते आपल्या परिसरात उगवणाऱ्या रानभाज्या, स्थानिक वनस्पती आणि पारंपरिक खाद्यपदार्थ तर आपण विसरत चाललो आहे नाही ना. म्हणूनच ऋषीभाजी म्हणजे चवीसोबत स्थानिक अन्न संस्कृती आणि जैवविविधतेचं सुद्धा स्मरण करावं अशी एक गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आज जगभर ईट लोकल, सीझनल फूड, फार्म टू टेबल अशा काही काही संकल्पना लोकप्रिय होत आहेत. पण भारतीय सणपरंपरांकडे बघितलं, ऋतूनुसार, स्थानिक उपलब्धतेनुसार आहार घेण्याची ही सवय ना अगदी पूर्वीपासून आहे बरं का. ऋषीपंचमीच्या काळात पावसाळा संपत आलेला असतो, परिसरात विविध प्रकारच्या वनस्पती आणि भाज्या उपलब्ध असतात. ऋषीभाजीच्या परंपरेतून स्थानिक आणि हंगामी अन्नाला महत्त्व दिलं गेलं आहे. आज फूड डिलिव्हरीच्या एका क्लिकवर जगभर अन्न उपलब्ध आहे. पण ऋषीपंचमी आपल्याला एक साधा प्रश्न विचारते, आपल्या गावात, आपल्या परिसरात, आपल्या ऋतूत उपलब्ध असलेलं पौष्टिक अन्न आपण कितपत ओळखतो. स्वतःला हा प्रश्न नक्की विचारून बघूया.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा।
1: खरंच आपल्याकडे ऋषी मुनी इतकंच नाही तर तत्वज्ञ हे सुद्धा इतके होऊन गेलेत ना की प्रत्येकावर खरंच इतकं बोलता येईल की आपलं बोलणंसुद्धा कधीतरी कमी पडू शकेल। आपण इथपर्यंत आलो होतो की खरंच ऋषीपंचमीची भाजी आणि त्याबद्दल आपण बोलत होतो। अनेक श्रोते कार्यक्रमामध्ये जोडले गेले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि फोनच्या माध्यमातून सुद्धा। त्याचबरोबर सांगायचं तर मंगेश म्हात्रेजींनी सगळ्यांना शुभेच्छा दिली आहेत। सालाबाप्रमाणे यंदाही आम्ही ऋषीपंचमीच्या निमित्तानं खास भाजी खाल्ली, क्या बात आहे, खूप शुभेच्छा मंगेशजी। तसंच रामदास तांबे डोंबिवलीहून आपल्याला जोडले गेलेले आहेत। प्रमोद राऊत हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। पंकज मोहड, श्रीपाद जोशी, मानसी कानिटकर हे आपल्याशी जोडले गेले आहेत। चंद्रशेखर मुळेकर, शुभलक्ष्मी मॅडम आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत। दीपा पालकर, प्रकाश कुलकर्णी सर हे आपल्याशी पुन्हा एकदा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। आणि अनेक श्रोते हे आपल्याला नेहमीच जोडले जातात। ऐकत रहा आपलं एफ एम रेनबो। आणि आता आपण अर्थात पुढे येणार आहोत। ऋषीपंचमी आणि पर्यावरण निसर्गाप्रतीची ही कृतज्ञता असं देणारा खरं तर आजचा दिवस ऋषीपंचमीचा एक अत्यंत सुंदर आणि आधुनिक अर्थ म्हणजे निसर्गाशी पुन्हा जोडलं जाणं। प्राचीन ऋषींच्या जीवनात निसर्ग निरीक्षणाला खूप महत्त्व होतं, बरं का? आकाश, तारे, वनस्पती, प्राणी, ऋतू, मानवी जीवन यांचा अभ्यास हा एक त्यांच्या ज्ञानाचा परिपक्व असा भाग होता। आज आपण हवामानाबद्दल, जंगलतोड, प्रदूषण, जैवविविधतेच्या ऱ्हासाबद्दल बोलतो अशा वेळेला ऋषीपंचमीचा संदेश अधिक महत्त्वाचा वाटतो। निसर्गावर विजय मिळवण्यापेक्षा निसर्गासोबत समतोलतेनं वागणं, जगणं महत्त्वाचं आहे। या ऋषीपंचमीला आपण एक छोटासा संकल्प सगळेजणं करूया। अगदी संकल्प सोपा आहे, तुम्हालाही कदाचित पटेल। हा संकल्प असा आहे की मी प्लॅस्टिकचा वापर खूप कमी करेन, खूप कमी करेन, कमीत कमी करेन असं आपण ठरवूया आणि तसं करूया। स्थानिक झाडं मी लावेन हा एक संकल्प मनाशी करूया। रानभाज्यांची माहिती जपूया आणि पुढच्या मुलांना निसर्ग निरीक्षणाची सवय लावूया। रानभाज्यांबद्दल अर्थात मी सप्तरंगी सातमध्ये बोलणारच आहे। तेव्हा खरंच असे काही आपण संकल्प मनाशी केले आणि कृतीत उतरवले तरच आपल्या ऋषीपंचमीचा खऱ्या अर्थानं मतितार्थ आपल्याला कळला असं म्हणता येईल, नाही का? हीच कदाचित आजच्या काळातील खरी ऋषीवंदना ठरेल। ऋषीपंचमीच्या पारंपरिक व्रताशी स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काळातील काही धार्मिक संकेतसुद्धा जोडले गेलेले आहेत। पारंपरिक मान्यतेनुसार अजाणतेपणी झालेल्या धार्मिक किंवा आचारविषयक ज्या चुका आहेत त्याचं प्रायश्चित्त म्हणूनसुद्धा हे व्रत केलं जातं। मात्र आजच्या काळात मासिक पाळीकडे वैज्ञानिक आणि संवेदनशील दृष्टिकोनातून पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे। परंपरेचा आदर राखताना, तिचा अर्थ नव्या पिढीपर्यंत पोहोचवताना स्त्रीचा सन्मान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार हेच खरं तर महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे आणि आपण इतरांपर्यंत पोहोचवलंसुद्धा पाहिजे। हेच तर खरं ऋषीपंचमीचं महत्त्व आहे।

हे अशा पद्धतीने खरंच संतांचं माहेरघर असणारी ही ऋषीपंचमी आपण साजरी निश्चित करतोच आहोत. आणि सेल्फ रिस्पेक्शन डे असंही आता याला म्हणायला नक्कीच हरकत नाही असं मला मनापासून वाटतं. ऋषीपंचमीच्या व्रतामागे आत्मशुद्धी, संयम आणि आत्मपरीक्षणाची संकल्पना आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण रोज किती वेळा स्वतःला विचारतो, मी कुठे चुकतोय, माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास तर होत नाही ना, मी आणि निसर्गाशी माझं नातं हे योग्य आहे ना. ऋषीपंचमी आपल्याला थोडं बोलायला, थांबायला आणि स्वतःकडे पाहायला शिकवते. आजच्या भाषेत सांगायचं तर एक प्रकारचा हा मेंटल रिसेट किंवा सेल्फ रिफ्लेक्शन डे असू शकतो. मनातील राग, अहंकार, मत्सर, नकारात्मकता कमी करण्यासाठी आजच्या या दिवसाला मनापासून सलाम करते. ठीक 3 वाजता आपण बातमीपत्र ऐकणार आहोत आणि 3:10 पुन्हा सप्तरंगी 7 मध्ये आपण भेटणारच आहोत.

0: मुंबईच्या दिशेनं रवाना आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा टी ट्वेंटी सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. 22,000 रुपयांपर्यंतचे युपीआय व्यवहार 2,000 रुपयांपर्यंतचे युपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिले आहेत. आज याबाबतची अधिसूचना जारी केली गेली. 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाही असं यात स्पष्ट करण्यात आलंय. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातील एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं आयआयएम मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन केलं जाणार आहे. यासाठीच्या प्रकल्पालाही सरकारनं आज मंजुरी दिली. यामुळे निर्णय प्रक्रियेत गुणवत्तापूर्ण सुधारणा करता येतील असं सरकारनं म्हटलंय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीचीही चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: एनडीआरएफच्या नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू. आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला आहे.
0: राज्यात एमएचसीईटी संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं एसआयटी स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात सर्व केंद्रांचं फॉरेन्सिक ऑडिट करायचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. रायगड जिल्ह्यात दिघी इथं प्रस्तावित ग्रीनफील्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात 90,000 रोजगार निर्मिती होणार आहे. या करारानुसार एमडीएलनं दिघी इथं प्रतिवर्ष किमान 2 दशलक्ष सकल टनभार जहाज बांधणी क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलंय. यासाठी सुमारे 27,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणं शक्य होणार असून देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. मुंबईत आज दुपारपर्यंत 3 सार्वजनिक 71 घरगुती आणि 5 हरतालिका अशा 79 मूर्तींचं विसर्जन झालं. मुंबई पुणे ठाणे नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या तलाव समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं महापालिकेनं घरगुती आणि 6 फुटांपर्यंतच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी शहरात 380 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारले आहेत. याशिवाय गिरगाव दादर जुहू चौपाटी तसंच पवई तलावासारख्या सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर देखील विशेष सोयी सुविधा पुरवल्या आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळांवर जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकं तैनात करण्यात आली आहेत. भाविकांच्या सोयीसाठी फिरती शौचालय पिण्याचं पाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईत आंदोलन करायला जरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केलाय. 50 जणांना आंदोलन करायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची माहिती भारताच्या सायबर गुन्हेगारी पोर्टलला द्यायला मेटानं संमती दिली आहे. लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि इतर धोकादायक मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याबाबत सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर मेटानं हे पाऊल उचललं आहे. लहान मुलांची सुरक्षा ही कंपनीसाठी प्राधान्याची बाब असून त्यांच्या विरोधात कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारच्या बरोबर काम करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं मेटाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी ही एक सुरुवात समजून संवेदनशीलतेनं समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सामर्थ्य वापरावं असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉ आर बालसुब्रमण्यम यांनी आज केलं. अभियंता दिनानिमित्त नागपूरच्या सर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 24व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी 59 PhD एकंदर 547 पदव्या प्रदान करण्यात आल्या. जवाहर नवोदय विद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात 9वी आणि 11वीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा 10 एप्रिल 2027 रोजी होणार आहे. या परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. इच्छुकांनी cbse.itms.nic.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करावा असं आवाहन नवोदय विद्यालय समितीनं केलं आहे. बेळगाव इथं काल रात्री एका घराला आग लागून एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 2 महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता असून पुढचा तपास सुरू आहे. नवी मुंबईत चांदपाडा सेक्टर 1 इथं आज सकाळी एका उपहारगृहात सिलेंडरचा स्फोट होऊन 2 जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या स्फोटामुळे शेजारच्या 6 दुकानांची छतं उडाली तसंच समोरच्या रुग्णालयाच्या काचाही फुटल्या. यात कोणीही जखमी झालेलं नाही. स्फोटाचं नेमकं कारण काय होतं याचा अद्याप शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत अवैध विक्रीसाठी नेला जात असलेला नायट्राझेपाम या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी नायट्राझेपामच्या 21,000 गोळ्यांसह 64,05,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. हा साठा घेऊन जात असलेल्या 2 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्या विरोधात अंमली पदार्थ कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांविरोधात याआधीही असे गुन्हे दाखल असल्याचंही पोलिसांनी कळवलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. आजच्या सामन्यातही विजय मिळवून मालिका जिंकण्यासाठी भारत प्रयत्नशील असेल तर पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायचा अफगाणिस्तानचा प्रयत्न राहील. मालिकेतला तिसरा सामना गुरुवारी होणार आहे. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा करण्यात येतोय. देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका आणि योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2,000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे आदेश। सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे

0: Swani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: हाय हॅलो नमस्कार आणि पुन्हा एकदा सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमात मी आरजे चैताली तुम्हा सगळ्यांचं मनापासून दिलखुलासपणे स्वागत करते. माहिती मनोरंजन देण्यासाठी आज मी इथे हजर आहे. आपण चला दोस्त हो मध्ये अर्थातच ऋषी पंचमी निमित्ताचा एक भाग पाहिला होता आणि आता आम्ही पुढे जाणार आहे. त्यातली जी ऋषींची भाजी होती त्याहीविषयी आपण बोललो. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा जो महिना आहे ना, हा महिना ऑर्गॅनिक मंथ अर्थात सेंद्रिय महिना म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं रानभाज्यांची ओळख किंवा रानभाज्या कशा ओळखायच्या, कशा पद्धतीने त्याचं संवर्धन करता येऊ शकतं, ह्या सगळ्याविषयी आज आपण रानभाज्या तज्ज्ञ अश्विनी चौथे यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम प्राध्यापक अश्विनी अशोक चौथे मॅडमचा मी तुम्हाला अल्प परिचय करून देते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर प्राध्यापक कुमारी अश्विनी अशोक चौथे या कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ असून सध्या नाशिक येथे के वाघ उद्यानविद्या महाविद्यालयामध्ये काढणी पश्चात तंत्रज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत आहेत. रानभाज्या रानफळं त्यांचं आहारातलं महत्त्व संवर्धनाच्या प्रक्रिया मूल्यवर्धन या सगळ्या विषयांवर त्या गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. ग्रामीण महिला शेतकरी आणि विद्यार्थ्यांना रानभाज्यांपासून पौष्टिक प्रक्रिया पदार्थ तयार करण्याचं प्रशिक्षण देत त्यांनी या नैसर्गिक संपत्तीला रोजगाराच्या संधीशी कसं काय जोडता येईल याचा सुद्धा प्रयत्न केला. त्यांचं हेल्दी रानभाज्या हे पुस्तक प्रकाशित झालेलं असून आरोग्यदायी रानभाजी या सदरातून त्यांनी 75 अधिक लेख लिहिलेले आहेत. रानभाज्यांच्या आहारातील महत्त्वावर त्यांचे विविध रेडिओवर कार्यक्रमसुद्धा प्रचारित प्रसारित झालेले आहेत. कृषी विस्तार किंवा महिला सक्षमीकरण, रानभाज्यांचं संवर्धन, अन्नप्रक्रिया या क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय कृषी तज्ज्ञ पुरस्कार, युवा सन्मान, यंग हॉर्टिकल्चरिस्ट अवॉर्ड यांसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. निसर्गानं मुक्त हस्ते दिलेल्या रानभाज्यांची ओळख, त्यांचं आरोग्यदायी महत्त्व आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नवी संधी यांचा जागर करण्यासाठी प्राध्यापक अश्विनी चौथे ह्या आपल्याला आज माहिती देण्यास तयार आहेत. आणि खरंच ऑर्गॅनिक मंथ हा आहे तेव्हा या दृष्टिकोनातून ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडून नक्कीच जाणून घेऊया. तेव्हा सर्वप्रथम मॅडम नमस्कार, कार्यक्रमात खूप स्वागत.
2: नमस्कार.
1: आणि आता अर्थातच मी पुढे येणार आहे आणि पहिला प्रश्न जो माझा आहे तो मी तुम्हाला विचारणार आहे की शहरातल्या अनेकांना रानभाजी म्हटलं ना की एखादी साधी गावाकडची भाजी अशी एक साधारण कल्पना येते, पण तुम्ही रानभाज्यांचा इतका अभ्यास केला आहे, नेमक्या कोणत्या भाज्यांना आपण रानभाजी म्हणतो आणि त्यांच्यात असं काय वेगळेपण आहे की त्या आपल्या ताटात पुन्हा येणं हे खूप गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं, काय सांगाल?
2: उगवणाऱ्या भाज्या असं आपण म्हणू शकतो, त्याच्या नावातच आहे की रानात उगवणाऱ्या भाज्या म्हणजे रानभाज्या. निसर्गात लागवड न करता येणाऱ्या वनस्पती यांचाही आपण रानभाज्या म्हणून समावेश करू शकतो. बरं, त्यामध्ये प्रामुख्याने कवळी पाने, कवळे देठ, कवळ्या शेंगा, खोड, फळे, फुले आणि बुरशी अशा भागांचा समावेश होतो. प्रत्येक रानभाजी ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे असे मी म्हणेन. कारण पूर्वी दवाखाने नव्हते, तर मग ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागात या रानभाज्यांचाच वापर प्रामुख्याने एखाद्या व्याधीवर किंवा आजारावर केला जायचा. किंवा आपण असंही म्हणू शकतो की आदिवासी लोक रानभाज्यांच्या सीझन मध्ये नक्कीच या भाज्या त्यांच्या आहारामध्ये आवर्जून आणत होते की त्यांना त्यामुळे कुठल्याच प्रकारची बाधा होत नव्हती. इतक्या ह्या आरोग्यासाठी पोषक अशा रानभाज्या आहे. म्हणून ह्या रानभाज्या त्या आदिवासी लोक जेव्हा त्यांना मिळतील, जशा मिळतील तशा ते आपल्या आहारामध्ये आणत आहेत.
1: खरं आहे, मला वाटतं तुम्ही म्हणालात ते की या रानभाज्या ज्या पद्धतीने उगवतात त्याच्या आदिवासी लोकांनाही खूप चांगल्या पद्धतीने ओळख असते, पण आपल्यालाही ती ओळख व्हायला हवी. ह्याच निमित्तानं आज आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहोत. त्यांच्याशी संवाद आपण असाच सुरू ठेवणार आहोत, पण त्याचबरोबर गाण्यांचाही आस्वाद घेणार आहोत.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: नक्कीच आपलं जीवन समृद्ध होण्यासाठी रानभाज्या खाणं सुद्धा नक्कीच महत्वाचं आहे. आणि अश्विनी चौथे यांच्याकडून आपण रानभाज्यांविषयी माहिती जाणून घेतोय. आणि आता मी अर्थात पुढच्या प्रश्न

0: प्रश्नाकडे येणार आहे की रानभाजी म्हटल्यानंतर आपल्याला मॅडम मगाशी तुम्ही म्हणालात तसं की अनेक रानभाज्या आहेत की ज्या आदिवासी लोक ओळखतात आणि विशेषतः या रानभाज्यांचा उपयोग हा त्यांच्या जेवणात त्या प्रामुख्यानं करतच असतात. पण रानभाज्या म्हणजे निसर्गानं स्वतःहून दिलेली संपत्ती असं आपण मानतो आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे जंगल जमिनीवरून वाढत्या दबावामुळे. कुठल्या रानभाज्या धोक्यात येत आहेत का आणि मग आपल्याला जर त्याचं संवर्धन करायचं असेल घरच्याही पातळीवर करायचं असेल तर ते आपण कसं काय करू शकतो तुम्ही काय उपाय सुचवाल काय सांगाल?
1: हो मॅडम, सध्या रानभाज्या महोत्सव मेळावे होतात अगदी त्या विक्रीसाठीही आपल्याला आठवडी बाजारामध्ये दिसतात. पण हे सर्व किती दिवस चालेल हाही एक प्रश्न आहेच ना. कारण आपल्या आपण रानभाज्या लावत नाही, बरं, त्या नैसर्गिकरित्या उगवतात. मग वापरासाठी त्या मुळासकट उपटल्या जातात त्यामुळे त्यांची पुनरुत्पादन फार कमी होते. म्हणजे बाफळी म्हणून एक भाजी आहे, पोटाच्या विकारासाठी ती अतिशय गुणकारी आहे पण विक्रीसाठी मुळासकट उपटल्यामुळे आता त्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याचप्रमाणे फटांगरी आहे, वाघुटी आहे, बोस भाजी आहे, आकार घोडे आहे, मोखा, डोंगर जिरा, दूध हळिंदा असे काही भाज्या तसेच कंद आहे की जे आता वापरण्यासाठी मिळत नाही कारण जंगलात ते सहज उपलब्धच होत नाही. भाजीसाठी किंवा अनेक उपयोगासाठी ते मुळासकट उपटले जातात. त्याचं संवर्धन करायचं म्हटलं तर आपण एक तर रानभाज्या त्या मुळासकट उपटूच नाहीत असं मी म्हणेल. पण बऱ्याच वेळा बाजारात आपण अशा मुळासकट उपटलेल्याच रानभाज्या बघतो. आपण जेव्हा त्या विकत घेतो घरी आणल्यावर त्याचा योग्य तो कोवळा भाग आपण म्हणजे देठ असेल किंवा कोवळी पानं असतील हे अलगद खोडायचे आहे व जे मूळ शिल्लक असेल ते सहजपणे फेकून न देता ते आपल्या परस बागेत लावावे किंवा छोट्या कुंड्यांमध्ये लावावे. त्याचे योग्य पद्धतीने संगोपन करावे. निश्चितच त्याला पुन्हा पालवी फुटणार आहे, कदाचित त्याला फुले येतील. विशेष म्हणजे चांगले संगोपन झाले तर बिया तयार होतील आणि तुम्हाला अगदी घरच्या घरी तुमच्या रानभाजीच्या त्या बिया तुम्हाला उपयोगात येतील आणि त्याच बिया तुम्ही परसदारी तुमच्या लावू शकता. खरं तर ही एक काळाची गरजच आहे असं मी म्हणेल.
0: नाही नक्कीच, म्हणजे तुम्ही म्हणालात ते की महोत्सव असतात किंवा ह्या गोष्टी आहेत पण आपण घरच्या घरी जर याचं जतन संवर्धन केलं तर नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. बरं, आता मॅडम मी पुढच्या एका प्रश्नाकडे येणार आहे की तुम्ही छान पुस्तक लिहिलं आहेत हेल्दी रानभाज्या, क्या बात आहे, म्हणजे नावच हेल्दी आहे. तर हेल्दी रानभाज्या या पुस्तकामध्ये रानभाज्यांची माहिती किंवा पाककृती आणि लागवडीविषयक सुद्धा मार्गदर्शन आहे. रानभाजी म्हणजे फक्त पारंपरिक पदार्थ नाही तर त्यातून मूल्यवर्धित पदार्थ किंवा एखादा छोटासा उद्योग हा उभा राहू शकतो असं आपल्याला वाटतं का? किंवा म्हणजे याच्यावर आपलं काय मत आहे हे नक्कीच जाणून घ्यायला आम्हाला आवडेल, तर काय सांगाल?
1: नक्कीच रानभाज्यांकडे आताच्या काळात फक्त उदरनिर्वाहाचा भाग किंवा औषध म्हणूनच नाही बघितले पाहिजे. कितीतरी रानभाज्यांमध्ये प्रक्रियेच्या संधी आहेत. माझ्या हेल्दी रानभाज्या ह्या पुस्तकात मी त्याच्या प्रक्रियेचा उल्लेख त्यासाठीच केला आहे की त्याच्यावरची प्रक्रिया होऊन मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात सर्वांनाच ते उपलब्ध झाले पाहिजेत. आता काही रानफळांपासून जसं करवंद आहे, मेक आहे, टेटू आहे, काकड आहे, पेंडार आहे, हे सर्व फळ आहेत आणि जेव्हा याला सीझन असतो तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फळ येतात. मग ते फळ कसे भाजीसाठी वापरले जातात आणि नंतर ते वाया जातात कारण त्याच्यापासून कुठल्याच प्रकारचा प्रक्रियुक्त पदार्थ बनवला जात नाही. पण अशाच फळांपासून जर आपण लोणचे तयार केले किंवा जे फळ पिकल्यानंतर गोड मधुर किंवा ज्याला असा छान असा वास आहे जसं की करवंद आपण म्हणू शकतो, आळीव आहे ज्याला एक आंबट अशी मधुर अशी चव पण आहे, हुंब आहे की ज्याच्यामध्ये ज्याचा रंग खूप असा लालसर आहे मग त्याच्यामध्ये अँथोसायनिनचं प्रमाण खूप नक्कीच चांगलं असणार आहे. तर अशा फळांपासून आपण जाम, सरबत किंवा कँडी बनवू शकतो. काही विशिष्ट रानभाज्या आहेत की ज्या स्वच्छ करून निर्जलीकरण करून सुद्धा ठेवता येतील. चांगल्या पॅकेजिंग मटेरियलचा वापर करून आपण त्या नक्कीच छोटेखानी उद्योग आपल्या ग्रामीण भागातील महिलांना त्यातून देऊ शकतो. त्याच्यानंतर मी मोहाच्या फुलांचा इथे विशेष उल्लेख करेल कारण मोहाच्या फुलांपासून इतके सारे पदार्थ प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. तर त्या फुलांपासून आपण पौष्टिक लाडू बनवू शकतो आणि त्या लाडू बनवून महिला नक्कीच आता वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन त्या विक्री करू शकतात.
0: क्या बात आहे, मोहाच्या फुलांचे लाडू, म्हणजे आम्ही मला वाटतं हे मॅडम ऐकलं नव्हतं. तुम्ही म्हणालात तसं की वेगवेगळ्या प्रक्रिया करून हे उद्योग आपल्याला करता येण्यासारखे

0: आहेत. आणि खरंच तुमचं हेल्दी रानभाज्या हे पुस्तक नक्कीच आम्हाला वाचायला आवडेल, कारण ह्याच्यात आम्हाला वेगवेगळी माहिती हे कदाचित मिळू शकेल. आणि अर्थात आता पुढचा एक प्रश्न की जव्हार, मुखाडा, नाशिक किंवा गडचिरोली, चंद्रपूर अशा वेगवेगळ्या भागामध्ये महिलांना रानभाज्या आणि रानफळांपासून पौष्टिक प्रक्रिया असतील किंवा त्याचं प्रशिक्षण दिलं जातं, तुम्ही म्हणालात तसं, तर छोटे गाणे उद्योग तर आपल्याला आपण करू शकतो, तर हे जे प्रशिक्षण दिलं जातं तर या महिलांनी रानभाजीला केवळ घरच्या जेवणाचा भाग न बनवता रोजगाराचं साधन बनवताना बनवलं पाहिजे. आणि या दृष्टीनं हे प्रशिक्षण देत आहे, तर तुम्हाला या निमित्ताने म्हणजे कुठले एक अनुभव आले आणि घरच्या जेवणाच्या भागाबरोबर न ठेवता आणखीन कशा पद्धतीनं तुम्ही महिलांना प्रशिक्षण देताना काय अनुभव आले हे आम्हाला नक्की ऐकायला आवडेल.
1: खरं तर महिलांना प्रशिक्षण देताना किंवा शिकवताना खूपच मजा आली, किंवा त्यानंतर त्यांना त्या प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये काम करताना किंवा ते विक्री करताना जेव्हा मी बघते तेव्हा मला खूप मनोमन असं सुख भेटत. खरं तर आदिवासी भागात काम करताना महिला खूपच आत्मीयतेने शिकत असतात, त्यांना जे काही तुम्ही शिकवत असता त्या असतात ते. त्यांना रानभाज्या किंवा फळं, ही जे रानफळं आहेत ही भाजी म्हणूनच माहीत होतं, पण नंतर त्यापासून प्रक्रिया करून असे काही प्रक्रियायुक्त पदार्थ.
0: खरंच आहे, तुम्ही म्हणालात तसे असे प्रक्रियायुक्त पदार्थ हे आलेले आहेत आणि त्याचाही कुठेतरी फायदा होतो.
1: प्रक्रिया करून असे काही प्रक्रियायुक्त पदार्थ आपण बनवू शकतो किंवा त्यातून ते आपल्या आहारामध्ये आणू शकतो हे त्यांना नवीनच होतो. मग आधी ते त्यांच्या घरापुरतच बनवतात, पुढे असं वाटतं की बाबा चला हे जास्तीचं बनवून आपण विक्रीसाठी ठेवू शकतो, मग त्यापासून त्यांना दोन पैसे मिळाले किंवा मग अजून ऑर्डर मिळाला की त्यांना अजून आत्मविश्वास त्याच्यातून मिळतो. मागे एका प्रदर्शनासाठी गेले होते, तिथे महिलांना त्याची विक्री करताना बघितले, म्हणजे लोणचं किंवा मग मोहाचे लाडू, तर खूप भारी वाटलं. चला म्हटलं सार्थक झालं, आपल्या ट्रेनिंगचे ट्रेनिंग दिल्याचे असं वाटलं.
0: नाही नक्कीच, मला वाटतं हा जो आनंद आहे तो तुम्हाला होणार, कारण आपण ज्यावेळेला हे करतो त्यावेळेला समोरच्यालाही तितकंच छान वाटत असतं की ही रानभाजी आहे आणि हिची इतकी मोठी प्रक्रिया आहे. पण आता मला मनातले माझेही प्रश्न विचारायचे आहेत, पण खरं तर किती हा योगायोग म्हणू का काय म्हणू मला माहिती नाही. आपण मगाशीच चला दोस्त कार्यक्रमामध्ये ऋषीपंचमीच्या निमित्तानं कार्यक्रम करत होतो आणि मॅडम आम्ही सुद्धा तेच म्हटलं की ऋषींची भाजी ही सुद्धा खरं तर रान भाजी या प्रकारात मोडणारी भाजी आहे. आपले अनेक प्रेक्षक हे कार्यक्रमात सहभागी होतच असतात आणि ते आपल्याला सांगत असतात की कशा पद्धतीने त्यांच्याही घरचं वातावरण आहे. आताही अनेक जण कार्यक्रमामध्ये आपल्याला सहभागी झाल्याचं दिसत आहे. पंकज मोहड, आनंद मोकाशी, प्रकाश कुलकर्णी, विजेंद्र घाटोळ सर हे आपल्याला जोडले गेलेले आहेत. तसंच याच पद्धतीने सांगायचं तर मंगेश म्हात्रे, गौतम भिंगारडे सर हे सुद्धा जोडले गेलेत, रामदास तांबे, प्रणव शिंदे हे आपल्याला जोडले गेलेत, यशवंत आडमुटे सर हे जोडले गेलेले आहेत, श्रीपाद जोशी, शुभलक्ष्मी मॅडम, खूप श्रोते ऐकतायत कार्यक्रम आणि खरंच ते म्हणतात बघा की रानभाज्यांची माहिती खूप छान देत आहात, धन्यवाद. खरंच आहेत हेल्दी रानभाज्या, नक्कीच या भाज्या हेल्दी आहेत आणि आपण अश्विनी मॅडमकडून अशीच माहिती ही पुढे पण घेतोच आहोत आणि याविषयी अर्थात जाणून घेतो आहे. तर मला वाटतं की या रानभाज्या ज्या आहेत ह्यांच्याविषयी माहिती मिळवताना अजून आपल्याला पुढे जायचं आहे, पण त्याचबरोबर गाण्यांचाही आस्वाद घ्यायचा आहे, तर त्यांच्याविषयी बोलूया, रानभाज्यांबद्दल जाणून घेऊया, पण त्याचबरोबर गाणीसुद्धा ऐकूया.
2: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
2: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी आज सावतामाळींची नक्कीच आठवण येते. काय खरंच मी मगाशी म्हणले तसा हा योगायोग म्हणावा लागेल. ऑर्गॅनिक मंथ ऋषीपंचमी आज आपण जाणून घेणारं जे महत्त्व आहे ते, आणि असं बरंच छान छान आज जुळून आलं आहे असं म्हणता येईल. आणि अश्विनी चौथे मॅडम आज आपल्याबरोबर आहेत आणि त्या आपल्याला ही माहिती देत आहेत की कशा पद्धतीने या रानभाज्या आहेत त्यांचं महत्त्व हे आहे. तर नक्कीच आपण पुढे कार्यक्रमात जाणार आहोत. आणि आता माझा एक प्रश्न आहे मॅडम, आणि तो प्रश्न असा आहे की एक गमतीदार प्रश्न असंही तुम्ही त्याला म्हणता येईल किंवा म्हणू शकाल कदाचित, की आजच्या मुलांना ना पिझ्झा बर्गर खूप आवडतो पण रानभाजीचं नाव ऐकलं की ते जराशी नाकं मुरडताना दिसतात. तर रानभाज्यांना जेनझीज आणि मुलांच्या ताटात कूल अशा पद्धतीने आणायचं असेल आजच्या या सगळ्या वातावरणात, तर नेमकं कशा पद्धतीनं आपल्याला आणता येईल, काय सांगाल तुम्ही?
1: अतिशय महत्वाचा प्रश्न मॅडम तुम्ही विचारला, कारण आता सर्व काही काळानुसार बदलत आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी पण तशाच बदलू लागल्या आहेत. आपलं जनरेशन अगदी आईने ताटात दिलं ते निमूटपणे खाणार होतं, पण आताचं जे जनरेशन आहे ते तसं नाही. त्यांना नेहमी नवीन नवीन लागत असतं. त्यांना नवीन देण्याच्या नादात त्या आईची खरं तारेवरची कसरतच असते असं आपण म्हणू शकतो. पण हरकत नाही, आई शेवटी आई असते. आपण आपल्या रानभाज्यांना पण नवीन स्वरूपात आणू शकतो बरं का. जसे की ज्या भाज्या कोवळ्या पानांच्या स्वरूपात खाल्ल्या जातात, तर त्या भाज्यांपासून आपण पराठे किंवा जसं आपण म्हणू शकतो की माठ, राजगिरा, कुरडू, चंदन पटवा, घोळ भाजी, ह्या तशा न्यूट्रिशनली खूपच हेल्दी आहेत. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स आहेत, आणि त्या पाल्याच्या स्वरूपात आहेत, म्हणजे हिरव्या कोवळ्या पाल्याच्या स्वरूपात आहेत. तर त्या भाज्या आपण पराठ्यांमध्ये वापरू शकतो. त्याच्यानंतर करटुले आहेत, भोकरा आहेत, चाईचा मोहर आहे किंवा बांबू आहे, तर ह्यापासून आपण चविष्ट असे पॅटीज किंवा कटलेट किंवा भजे असं पण बनवू शकतो. काही भाज्या चिरून किंवा तशाच्या तशाच त्याचे मुटकुळे सुद्धा बनवले जातात किंवा पातवड्या सुद्धा केल्या जातात. खरं तर बनवल्यानंतर लहान मुलांनाही कळणार नाही की हे कुठल्या रानभाजीपासून बनवले किंवा मुळातच हे रानभाजीपासून बनवलेलं आहे, हे त्यांना कळणारच नाही, इतक्या त्या टेस्टी होतील.
0: बरं बरं बरं बरं, मला वाटतं हे तुम्ही जे काय काय सांगितलं आम्हाला तर त्याच्यावरून कदाचित खरंच हे कूल पद्धतीने मी मगाशी म्हटलं तसं आणता येऊ शकेल. रानभाज्यांच्या बाबतीत ना ही भाजी औषधी आहे, ही रक्त वाढवते आणि ही अमुक तमुक आजारावरती उपयोगी आहे, अशा एक आपल्याकडे गोष्टी ऐकायला मिळतात, म्हणजे पारंपरिक समजुती म्हणा किंवा आपल्याला हे ऐकायला मिळतं. तर यातले खरे काय गोष्टी आहेत, म्हणजे थोडक्यात गैरसमज काय आहेत, समज काय आहेत, किंवा रानभाजी खाताना आपल्याला नेमकी कोणती काळजी घेऊन मग रानभाजी खायला हवी असं आपण सांगाल, काय सांगाल?
1: खरं तर सर्वच रानभाज्या ह्या पौष्टिक आहेत किंवा शरीरासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत असं मी म्हणते. कारण कुठली ना कुठली रानभाजी ही कुठल्या ना कुठल्या व्याधीवरती वापरलेली आहे. तर जेव्हा आपल्याला मिळतील तेव्हा ते आहारात आणणं योग्यच ठरेल. त्याच्यानंतर रानभाज्यांच्या बाबतीत खूप गैरसमज होतात. रानभाज्या भेटल्या तरी त्या बनवण्यासाठी नक्कीच अनुभवी व जाणकार लोकांना विचारूनच बनवल्या पाहिजेत. रानभाज्यांमध्ये काही प्रमाणामध्ये टॅनिन असते किंवा ते खाल्ल्यानंतर घशाला खाज येते किंवा रेझिन्स असतात, काही ऑक्साईड्स आहेत. तर हे काही विशिष्ट कुकिंग मेथड वापरूनच त्या भाज्या शिजवाव्या लागतात. काहींमध्ये

0: पट किंवा जसं की चिंच आहे, लिंबू आहे, असं काहीतरी आपल्याला वापरावं लागतं. त्याच्यामध्ये असणारे जे ऑक्झलेट्स आहेत ते कमी करण्यासाठी, ह्यासाठी भाजी बनवण्यासाठी योग्य कृती जर आपल्याला माहीत असेल तर नक्कीच आपण ती भाजी उत्कृष्ट पद्धतीने बनवू शकतो. म्हणून ज्या लोकांकडून आपण ही भाजी खरेदी करतो त्यांना विचारायचं की ही भाजी बनवायची कशी. माझ्या पुस्तकातही मी या सर्व भाज्यांच्या पाककृती अतिशय सोप्या पद्धतीने दिलेल्या आहेत की त्यामुळं गृहिणीला ती अतिशय सोप्या पद्धतीने बनवतात.
1: बरोबर. मला वाटतं तुम्ही हे खूप महत्वाचं सांगितलं की हा एक म्हणजे थोडासा असतो की ते खाल्ल्यावर थोडंसं घशाला जळजळतं म्हणा किंवा खाच सुटते हा एक प्रकार आहे, पण ती तुम्ही म्हणलात तसं की योग्य पद्धतीने कदाचित केली म्हणजे करण्याची पद्धत जर नक्कीच योग्य असेल तर फायदा होऊ शकेल अर्थात, हे मात्र आहे. बरं, एक फार महत्वाचा प्रश्न माझ्या मनात आला. तुमचा परिचय वाचतानाच तो आला होता की तुम्ही काढणी पश्चात तंत्रज्ञान जे असतं किंवा प्रक्रिया व्यवस्थापन आहे तर या दोन विषयातल्या आपण तज्ज्ञ आहात. रानभाजी तोडल्यानंतर तिचं पोषण मूल्य आणि चव टिकवून ठेवण्यासाठी घरच्या घरी कोणत्या सोप्या पद्धती आपल्याला वापरता येऊ शकतात किंवा वर्षभर ती जर रानभाजी खायची असेल तर तिचं काही जतन वगैरे करता येतं का, म्हणजे याच्याविषयी आम्हाला अधिक माहिती आपल्याकडून हवी आहे.
0: तसं तर मुख्य रानभाज्या ज्या पाण्याच्या स्वरूपात आपण आहारात घेत असतो त्या नेमक्या पावसाळ्यात मिळतात, पण जर आपल्याकडे ट्रे ड्रायर असेल किंवा सोलर ड्रायर असेल तर ते वाळवून साठवून ठेवता येते. त्यानंतर त्याच्यापासून पावडर पावडर बनवू शकतो आणि त्या पावडर पावडरीपासून पुन्हा तुम्ही पराठे करू शकता किंवा कटलेट करू शकता किंवा पापड बनवू शकता. तसंच त्या भाज्या पुन्हा रिहायड्रेट करून त्याची भाजी करू शकतो. नंतर फळे जे मी आधीच्या चर्चेमध्ये सांगितलं त्याच्या आपण लोणचं बनवू शकतो किंवा तेच खारवून ठेवू शकतो, वाळवून ठेवू शकतो आणि मग पुढे 6 ते 7 महिन्यापर्यंत आपल्याला नक्कीच ते खाण्यामध्ये आणता येईल.
1: अच्छा, बरं. म्हणजे बघा ना, आज याही प्रकारच्या पद्धती आहेत. अश्विनी मॅडम, खूप चांगली तुम्ही माहिती देत आहेत. तुम्ही बघताय की कार्यक्रमात अनेक श्रोतेही सामील झालेले आहेत आपले आणि तेही आपल्याला सांगतायत की रानभाज्यांची माहिती छान आहे. धन्यवाद प्रकाशजी, तुम्ही पण रानभाजी ऋषीभाजी खाल्ली आहेत क्या बात आहे. संध्या मॅडम आपल्याला कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत, तसंच आनंद मोकाशी, प्रकाश कुलकर्णी, विजेंद्र घाटोळ सर, प्रज्ञा वनारसे मॅडम या आपल्याला वरळीहून व्हॉट्सअपच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत, रामदास तांबे डोंबिवलीहून, कल्पना मॅडम उल्हासनगरहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. तसंच त्यांनी मेसेज केला आहे, कोवळ्या बांबूची भाजीसुद्धा मस्त लागते, नक्कीच मी पण खाऊन बघीन पुढच्या वेळेला हे नक्की, कारण इतक्या रानभाज्या हेल्दी आहेत आणि त्याचं संवर्धन जतन हे आपल्याचकडून केलं गेलं पाहिजे तर मला वाटतं सगळ्यांनाच फायदा होईल. ही माहिती आपल्याला नसते. प्रज्ञाजी धन्यवाद, या निमित्तानं ही माहिती मिळते आहे. अनेक श्रोते कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि माझ्या मनातला अजून एक प्रश्न आहे तो सुद्धा मला अर्थात अश्विनीजींना विचारायचा आहे, पण ऐकूया हे एक छोटंसं गीत.

0: खरं आहे, अशी आपण रानभाज्यांची माहिती घेतोय आणि आत्ताच निशा लोहर मॅडम यांनी आपल्याला फोन केला होता आणि त्या आपल्याला म्हणाल्या की त्यांची आई बरं का, त्यांची आई ही रानभाजी गोळा करायची आणि खूप छान वाटलं ऐकून की खरंच आहे, पूर्वी ना ही सवय होती, रानभाज्यांची माहिती होती. तसंच आपल्याला श्रीपाद जोशी सर असं म्हणतायत की रानभाज्यांचे गुणदोष समजून घेतले तर नक्कीच आपल्याला त्याचा योग्य वापर करता येऊ शकतो. खरं आहे, आपल्याला अश्विनी मॅडमसुद्धा तेच म्हणाल्या की त्याची पद्धत असेल किंवा त्याचं निर्जलीकरण करून आपल्याला जर त्या वापरता आल्या तर नक्कीच फायदा होईल. आपल्याला अलका मॅडमसुद्धा सहभागी झालेल्या आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. त्याही आपल्याला सांगतायत की रानभाजी ही चिवीची भाजी, बांबूची किंवा टाकला. बरं बरं, मलासुद्धा खूप छान नवीन नवीन माहिती कळते या निमित्ताने, कारण आपल्याला एक कंटोरली हा एक प्रकार आमच्या घरी केला जातो. विशेषतः अश्विनी मॅडमनी मगाशी तो उल्लेख केलाच, अशा काही काही सिलेक्टेड भाज्या आपणही करतो पण बऱ्याच रानभाज्या आहेत. आत्ता त्यांच्याही बोलण्यातून आलं आणि हेल्दी रानभाज्या आपल्याला विचारलंय की कुठे मिळतील, तर मला वाटतं मगाशी मी हा प्रश्न अश्विनीजींना विचारला होता, त्याही म्हणाल्या होत्या की अलीकडे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपल्याला रानभाज्या या मागवता येतात. पण जिथे लेखिका अश्विनी चोथे, बरं यांचा उल्लेख करा नक्कीच, प्राध्यापक अश्विनी चोथे मॅडम आणि त्यांचं पुस्तक आहे हेल्दी रानभाज्या. आपली त्यांचं आकाशवाणीमध्ये तर नक्कीच स्वागत आहे, दूरदर्शनवर सुद्धा त्यांचा इंटरव्ह्यू झालेला आहे सखी सह्याद्री या कार्यक्रमाअंतर्गत. तर नक्कीच त्यांचं हेल्दी रानभाज्या हे पुस्तक सगळ्यांनी अवश्य वाचा. किशोर नाईकजी, आपण जो प्रश्न विचारलात त्याचं मी अर्थात उत्तर आपल्याला दिलं. याचबरोबरीने आपल्याला पुन्हा एकदा आता त्यांच्या प्रश्नांकडे यायचं आहे, कारण माझ्या मनात अजून एक प्रश्न होता, तसे बरेच प्रश्न आहेत पण माझ्या मनातला हा एक जो प्रश्न आहे तो मी आता त्यांना नक्कीच विचारणार आहे आणि मग आपण अर्थात पुढे जाणार आहोत. कारण कसं आहे की बऱ्याच गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतात आणि त्या जर कळल्या तर आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने त्याचे आपल्याला उपयोग समजले तर आपल्यालाही उपयोग होऊ शकतो. तर माझ्या मनातला एक प्रश्न आहे जो शेवटचा प्रश्न आहे, थोडासा असा मला प्रश्न विचारायचा आहे की रानभाज्यांवर काम करताना तुम्हाला असं काय जाणवलं की ही केवळ भाजी नाही आहे, निसर्गाची किंवा मग आदिवासी ज्ञानाची आपल्या संस्कृतीची ही ठेव आहे आणि पुढच्या पिढीने रानभाज्यांकडे नेमकं कुठल्या नजरेनं पाहावं अशी तुमची सुद्धा इच्छा आहे, काय सांगाल?
1: खरं तर आता सगळ्याच भाज्यांमध्ये हायब्रीड हा प्रकार आलेला आहे, म्हणजे त्याच्यातून नक्की आपल्याला किती पोषण मिळतं, किती विटामिन्स, मिनरल्स, न्यूट्रिशन मिळतं हे खरं तर नाही माहिती. पण रानभाज्यांच्या बाबतीत अजून तरी तेवढी शाश्वती आहे आपल्याला.

0: म्हणून मी असं म्हणेल की ह्या रानभाज्या नक्कीच आपल्या नेक्स्ट जनरेशनची फूड सिक्युरिटी सोबत न्यूट्रिशनल सिक्युरिटीचा एक मोठा सोर्स आहे. त्यासाठीच त्याचं जतन संवर्धन करण्यासाठी तरुण पिढी किंवा जे PhD स्कॉलर स्टुडंट आहे, महिला वर्ग आहे, यांनी पुढे येऊन त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. आणि ही आपली जी निसर्गाची आदिवासी लोकांची जी ज्ञानाची जी पोटरी आहे किंवा त्यांची जी संस्कृती आहे ही जपली पाहिजे, तर पुढच्या पिढीनी नक्कीच याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये चांगल्या स्वरूपाचं त्यांनी काम केलं पाहिजे.
1: नक्कीच अश्विनीजी, आणि तुम्ही म्हणालात तसं, खरं तर असे रानभाज्यांचे महोत्सव भरतात आणि आज ऑनलाईन पद्धतीने याची माहिती मिळते, पण आपण तिथपर्यंत पोचलं पाहिजे. किंवा मगाशी वाडा मुखाडा याचा एक उल्लेख झाला आपल्याकडे, विक्रमगड ही बाजू जिथे हे महोत्सव भरतात, तर मला वाटतं आम्ही सुद्धा नक्की पुढच्या वेळेपासून या रानभाज्यांना महोत्सवांना जायचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्ही म्हणालात तसं अनेक त्याचे फायदे असतील किंवा काय त्याची नावं आहे, खरंच आपल्याला ही नावं सुद्धा माहिती नसतात. आज या ऋषीपंचमीच्या निमित्तानं रानभाज्यांची एक नवी ओळख तुमच्यामुळे आम्हाला झाली आणि खूप छान तुम्ही सगळे महत्त्वाचे प्रश्न सांगितलेत आणि तुमचे अनुभवसुद्धा सांगितलेत. या निमित्तानं रानभाज्यांचं संवर्धन कसं करायचं हे आम्हाला समजलं आणि छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल खरंच मी तुमचे अतिशय मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद
1: ताई. आणि मला वाटतं अशीच ही रानभाज्यांची ओळख आणि माहिती आहे की शेवटी जाता जाता त्याच्यापासूनही आपल्याला संदेश मिळतोच. की अश्विनीजींनी आपल्याला हे सांगितलंच, तर अधिक याच्याविषयी आपण बोलूया या गाण्यानंतर.

0: नमस्कार, मी मधुबंद कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आनंद घ्या नव्या जुन्या मराठी गाण्यांचा आणि गप्पांचा.
1: आणि आता वेळ झालेली आहे अर्थात आपल्या महत्त्वाच्या बातम्यांची. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातील FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं IIM मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन करायलाही सरकारनं आज मंजुरी दिली. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. जरांगे यांना पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केला आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. राज्यात सर्वत्र आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय वातावरणात निरोप दिला जात आहे. मुंबईत आज दुपारपर्यंत 179 मूर्तींचं विसर्जन झालं. राज्यभरातल्या प्रमुख नद्या, तलाव, समुद्रकिनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाअखेर 778 अंकांची घसरण झाली आणि तो 74,004 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 279 अंकांची घसरण नोंदवत 23,119 अंकांवर बंद झाला. या होत्या आत्ताच्या आपल्या प्रमुख बातम्या. आता ठीक 4:02 आपण सांजेच्या पारी आपल्या लाडक्या कार्यक्रमात पुन्हा एकदा भेटणारच आहोत.

0: Akashvani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: तर आकाशवाणी मुंबई प्रसारित 107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकता आहात मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. आणि आज सांजेच्या पारी या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे मी आर जे चैताली. आणि आता सांजेच्या पारी या कार्यक्रमात आज पुन्हा एकदा आपण एक वेगळा विषय घेऊन आलो आहे. आजचा दिवस कल्पनेला वास्तवाची जोड देणारे अभियंता भारतरत्न सर एम विश्वेश्वरय्या यांचा या अभियंत्याचा आज गौरव दिन. आपल्या सभोवताली असलेले रस्ते, पूल, धरणे, रेल्वे मार्ग, इमारती, मोबाईल नेटवर्क, संगणक, आजची अत्याधुनिक तंत्रज्ञान व्यवस्था, या सगळ्यामागे कुठे ना कुठे अभियंत्याची बुद्धिमत्ता आणि कल्पकताही असतेच असते. आणि म्हणूनच भारतात दरवर्षी आजचा दिवस अर्थात 15 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातील महान अभियंता सर मोक्षगुणम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणारा हा दिवस आहे. आणि फार महत्त्वाची गोष्ट या दिवसाबद्दल सांगते, अर्थात हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्त का साजरा केला जातो, कारण विश्वेश्वरय्या हे केवळ सिव्हिल इंजिनियर नव्हते, ते एक दूरदर्शी राष्ट्रनिर्माते, प्रशासक, अर्थविचारक तसंच आधुनिक विकासाचे समर्थक सुद्धा होते. पाण्याच्या व्यवस्थापनापासून ते उद्योग निर्मितीपर्यंत आणि शिक्षणापासून ते शहर विकासापर्यंत त्यांच्या विचारांचा ठसा उमटलेला दिसतो. म्हणूनच अभियंता दिन हा केवळ अभियंत्यांचा दिवस नाही आहे तर समस्येकडून उपाय शोधणाऱ्या मानवी बुद्धिमत्तेचा दिवस असंही या दिवसाचं वर्णन करता येईल. तेव्हा भारतरत्न सर एस एम विश्वेश्वरय्या यांच्याविषयी आपण नक्कीच जाणून घेणार आहोत आणि सोबत गाणीही ऐकणार आहोत.

खरंच आजचा दिवस हा इतका महत्त्वाचा आहे आणि मला खूप छान वाटतंय आपले एक श्रोते जे नेहमी एफ एम रेनबो ऐकतात आणि आम्हा अर्जना नक्कीच प्रोत्साहन देतात. प्रकाश जी कुलकर्णी बोरिवलीहून आणि ते सुद्धा एक अभियंता म्हणून निवृत्त झाले. प्रकाशजी तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप शुभेच्छा, तुमच्या पुस्तकाबद्दलही खूप शुभेच्छा आणि खूप छान वाटलं आज तुमच्याशी फोनच्या माध्यमातून जोडलं जाऊन, कारण आपल्या देशात नक्कीच अभियंत्याचं महत्त्व हे अबाधित आहे आणि विश्वेश्वरय्या यांचं स्मरण केल्याशिवाय हा दिवस पूर्ण होणं हे केवळ आणि केवळ अशक्य आहे असं मला वाटतं. तुमचं सुद्धा खरंच कौतुक की या निमित्तानं आम्हाला आपला परिचय झाला आणि आता अर्थात आपण पुढे जाणार आहोत. तेव्हा पुढे जाताना आता एक फार महत्त्वाचं सांगते की सर मोक्षगुडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी कर्नाटकातील मदनहळली या गावामध्ये झाला. साध्या परिस्थितीतून आलेल्या या मुलानं आपली बुद्धिमत्ता, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर भारताच्या इतिहासात आपलं नाव अजरामर केलं. त्यांनी बंगळूरच्या सेंट्रल कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये अभियांत्रिकी चं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि शिक्षणातसुद्धा अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केल्यानंतर त्यांनी 1884 बॉम्बे सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून आपलं काम सुरू केलं. आजच्या तरुणांसाठी त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा संदेश म्हणजे परिस्थिती आपले भविष्य ठरवत नाही, आपली जिद्द, आपलं शिक्षण आणि कामाची गुणवत्ता हेच आपलं भविष्य घडवते. एका छोट्याशा गावातला हा विद्यार्थी पुढे भारतातील महान अभियंता बनतो आणि त्याच्या या जन्मदिवसाला संपूर्ण देश अभियंता दिन साजरा करतो ह्यापेक्षा जास्त प्रेरणादायी उदाहरण कोणतं बरं असावं असे हे विश्वेश्वरय्या. विश्वेश्वरय्या यांच्या आयुष्याकडे पाहिलं ना की अभियंता म्हणजे नेमकं कोण याची सुंदर व्याख्या नक्कीच आपल्याला करता येईल आणि हीच व्याख्या आज मी तुम्हाला सांजेच्या वारी या कार्यक्रमामध्ये उलगडून दाखवणार आहे.

मला अनेक श्रोते हे फोनच्या माध्यमातून सुद्धा जोडले जात आहेत आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा अनेक श्रोते या निमित्तानं जोडले जात आहेत आणि खूप छान माहिती आपल्याला ते देत आहेत. मला आत्ता एक नाव घ्यावं असं वाटतंय, आपल्याला मिलिंद टिपणीस सरांनी आत्ता फोन केला होता आणि त्यांनी विशेष आभार आज मानलेले आहेत. आकाशवाणीमध्ये जितके जितके अभियंता काम करतात, तंत्रज्ञ काम करतात, त्या सगळ्यांना त्यांनी सलाम केलेला आहे आणि खरंच आहे त्यांच्या सहकार्याशिवाय आजचा हा कार्यक्रम मी तुमच्यापर्यंत पोहोचवूच शकत नाही. असेच अनेक ठिकाणी अनेक जण काम करत असतात आपल्या आकाशवाणी केंद्रात सुद्धा, अनेक सहाय्यक, अनेक अभियंते, अनेक तंत्रज्ञ हे तिथे बसून त्यांचं त्यांचं काम करतायत आणि उत्कृष्टरित्या करतायत. म्हणून माझा आवाज तुमच्यापर्यंत खूप छान पद्धतीने पोहोचतोय. मिलिंद सर, आज तुम्ही त्यांची आठवण काढली, तुमचेही मनापासून आभार, कारण कदाचित तुम्ही हे काम केलंयत म्हणून तुम्हाला आज त्यांचं पुन्हा एकदा आठवण झाली. धन्यवाद, तुम्ही त्यांची आठवणीने आठवण काढलीत त्याबद्दल. सुहास पांडे सर हे सुद्धा फोनद्वारे आपल्याशी जोडले गेले होते. शंकर काटे सर, अनेक जण हे आपल्याला कार्यक्रमात सहभागी होतातच आणि आपल्याला नेहमीच दाद देत असतात, अनेक गाणी सुचवत असतात. जशी गाणी जमतील तशी मी नक्कीच लावायचा प्रयत्न करणार आहे. जितकी गाणी लावता येतील ते लावायचा माझा प्रयत्न आहे. आणि पुन्हा एकदा आता मी आपल्या विषयाकडे येते. मी तुम्हाला म्हणाले होते तसं की विश्वेश्वरय्या यांच्या आयुष्याकडे पाहिलं की अभियंता म्हणजे नेमका कोण याची सुंदर व्याख्या आपल्याला मिळते. अभियंता म्हणजे केवळ पूल बांधणारा किंवा मशीन तयार करणारा ते चालवणारा माणूस नाही, तर अभियंता म्हणजे समस्या पाहून तिचा वैज्ञानिक आणि व्यवहार्य उपाय शोधून काढणारी व्यक्ती. पाण्याची कमतरता असेल, उपाय शोधायचा. पुराचा धोका असेल, व्यवस्थापनाची योजना करायची. शेतीला पाणी नसेल, सिंचन व्यवस्था उभी करायची. शहराचा विकास थांबला असेल, उद्योग आणि पायाभूत सुविधा निर्माण करायच्या. विश्वेश्वरय्या यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात नेमका हाच तर दृष्टिकोन ठेवला. त्यांच्या प्रत्येक कामामागं एक प्रश्न होता, पण समस्या आहे तर तिच्यावर उपाय काय हे लगेचच शोधून काढण्यासाठी ते सज्ज असायचे. आजच्या AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही हीच खरी इंजिनिअरिंगगिरी आहे. प्रॉब्लेमला प्रॉब्लेम न मानता चॅलेंज मानणं हे विश्वेश्वरय्यांच्या रक्तातच होतं. सर, विश्वेश्वरय्या यांचं नाव घेतलं की सर्वप्रथम आठवते ती पाण्याच्या व्यवस्थापनातली त्यांची विलक्षण दूरदृष्टी. त्यांनी आपल्या कारकिर्दीत पाणी पुरवठा, सिंचन, धरणं, पूरनियंत्रण या क्षेत्रात खूप महत्वाचं योगदान दिलं. सिंध प्रांतातल्या सक्करी या शहराच्या पाणी पुरवठ्याच्या कामात त्यांनी अभिनव प्रयोग केला आणि तो यशस्वी करूनही दाखवला. गढूळ नदीच्या पाण्यापासून शहराला होणारा गढूळ पाणी पुरवठा नदीपात्रात विहीर किंवा भूमिगत मार्गांमध्ये जात होता आणि तो दूर करण्यासाठी कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं हे सिंध प्रांतातले सक्कर नगरकर जाणून होते. आज आपण वॉटर क्रायसिस, जलसंधारण, क्लायमॅटिक चेंज याविषयी बोलतो खरं, पण 100 वर्षांपूर्वीच विश्वेश्वरय्या यांना पाण्याच्या नियोजनाचं महत्त्व उमगलं होतं. त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे की पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नाही, ते वैज्ञानिक पद्धतीनं व्यवस्थापित करण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे हे खुद्द विश्वेश्वरय्या बोलवून गेलेले आहेत. त्यांच्याविषयी अधिक माहिती आपण घेतोय आणि त्याचबरोबर अशी प्रेरणादायी गीतही ऐकतोय. असंच ऐकूया एक छानसं प्रेरणादायी गीत.

खरंच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या जेवढ्या लोकांनी म्हणजे स्वातंत्र्यवीरांनी काम केलं, देशभक्तांनी काम केलं, त्यांच्या तर कार्याला शतशः प्रणाम आहे. पण स्वातंत्र्यानंतरचं सुद्धा योगदान देणं, आपल्या देशामध्ये देशाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणं, यासाठी विश्वेश्वरय्यांसारखे अभियंता हे नक्कीच काम करत होते आणि त्यांचंही योगदान अति जास्त महत्त्वाचं आहे. तर महाराष्ट्रासाठी सर विश्वेश्वरय्या यांचं योगदानसुद्धा खूप विशेष महत्त्वाचं आहे बरं का. पुण्याजवळच्या खडकवासला जलाशयाशी त्यांच्या अभियांत्रिकी कार्याचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला विश्वेश्वरय्या यांचं स्मरण हे करायलाच हवं. आणि आजचा हा दिवस आहे की त्यांचं आपल्याला स्मरण करता येऊ शकतं आहे आणि हे मी माझं भाग्य समजते की आज मला हा कार्यक्रम या निमित्तानं सादर करायची इथे संधी मिळते आहे. तर आता हे अनोखं नातं नक्की काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि जलाशयातील पाण्याचे अधिक प्रभावी नियमन करण्यासाठी त्यांनी स्वयंचलित स्लुट्स गेट्स अर्थात स्वयंचलित जलद्वारांची प्रणाली विकसित केली. ही प्रणाली खडकवासला जलाशयात बसवण्यात आली. ही कल्पना त्या काळात अत्यंत काय म्हणू शकतो वेगळी होती, नाविन्यपूर्ण होती. धरणातलं पाणी कधी आणि किती सोडायचं, पाण्याची पातळी कशी नियंत्रित करायची, या सगळ्या समस्येवर या अभियांत्रिकी व्यक्तीनं उपाय शोधला. आज स्मार्ट टेक्नॉलॉजी, ऑटोमेशन, सेन्सरवर आधारित व्यवस्थापनाची चर्चा आपण करतो. विश्वेश्वरय्यांच्या काळातही तंत्रज्ञानाचा वापर करून संसाधनांचं अचूक व्यवस्थापन करण्याची त्यांची ही जी दृष्टी होती ना, ती भयंकर विलक्षण होती बरं का. हे झालं महाराष्ट्राच्या बाबतीत. याचबरोबर इतर राज्यांमध्ये म्हणजे हैदराबादला सुद्धा पुरापासून वाचवणारा हा अभियंता म्हणून आपण ओळखतो, पण या महाराष्ट्रासाठी त्यांनी हे जे केलं आहे त्यांच्या या कार्याला नक्कीच आपल्याला सलामी द्यायला हवी.

विस्तार मंडळी महाराष्ट्राची सुद्धा विश्वेश्वरयांचं नातं हे इतकंच महत्त्वाचं होतं आणि इथपर्यंत आले होते की हैदराबादला आलेला पुराचा जो काही धोका होता त्या पुरापासून हैदराबादला वाचवण्याचं कामसुद्धा या अभियंत्यानं केलं. 1908 साली मुसी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे हैदराबादमध्ये भयंकर नुकसान झालं. शहरासमोर मोठं संकट उभं राहिलं आणि अशा वेळेला सर विश्वेश्वरय्या यांची मदत घेण्यात आली. त्यांनी केवळ तात्पुरत्या उपायांचा विचार केला नाही बरं का, तर दीर्घकालीन पुरनियंत्रण आणि शहराच्या सुरक्षिततेचा विचार करून योग्य त्या उपाययोजना सुचवल्या. जलाशयांची उभारणी, पुरनियंत्रणासाठी नियोजनबद्ध उपाय या माध्यमातून हैदराबादच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल त्यांनी उचललं. उस्मान सागर आणि हिमायत सागर यांसारख्या जलाशयांशी त्यांच्या पूर व्यवस्थापनाच्या योजनांचा संबंध मानला जातो. आज जगभरामध्ये अर्बन फ्लडिंग ही जी मोठी समस्या बनली आहे ना, त्यावरती त्या काळात त्यांनी काम केलं होतं. मुसळधार पाऊस, काँक्रिटीकरण आणि नैसर्गिक जलमार्गांचा ऱ्हास यामुळे शहरांना पुराचा धोका सध्या वाढतोय. पण विश्वेश्वरय्यांचं काम आपल्याला हे सांगतं की शहरांचा विकास करताना निसर्ग आणि पाण्याचे मार्ग हे कदापि विसरून चालणार नाही. याचबरोबर कृष्णसागर हे जे धरण हे त्यांचं भव्य वास्तवाचं स्वप्न त्यांनी कसं पूर्ण केलं हे आपण ऐकूया या गाण्यानंतर.

खरंच असे अत्यंत तेज असणारे लोक आपल्याकडे होऊन गेले हे आपलं सद्भाग्य. सर विश्वेश्वरय्या यांच्या नावाशी जोडलेला सर्वात प्रसिद्ध असा एक प्रकल्प आहे आणि तो आहे कृष्णसागर अर्थात KRS धरण. म्हैसूर राज्याच्या विकासासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन किती महत्वाचं आहे हे त्यांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच कावेरी नदीवरील या प्रकल्पामुळे सिंचन आणि जलसंपत्तीच्या विकासाला खूप मोठी चालना त्या काळात मिळाली. त्या काळात एक अत्यंत महत्वाकांक्षी मोठे अभियांत्रिकी काम होते. या जलाशयामुळे त्या परिसराच्या शेतीच्या कामाला प्रचंड वेग आला, गती आली आणि खूप चांगल्या पद्धतीने हे काम त्यांच्याकडून सुरू होतं आणि ते करत होते. आता कसं आहे की हे धरण म्हणजे केवळ काँक्रीटची भिंत नव्हती, हां, याच्यामध्ये असंख्य वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीसुद्धा होत्या. तर त्या कुठल्या होत्या? तर त्यांची ही विजन होती पाण्याचं नियोजन, शेतीचा विकास. KRS धरण हे नुसतं कौशल्याचं प्रतीक नाही तर विजन, सायन्स आणि प्लॅनिंग इज इक्वल टू डेव्हलपमेंट असं या सूत्राचं जिवंत उदाहरण म्हणता येईल.

तसंच मॉडर्न म्हैसूरचे शिल्पकार असं सुद्धा सर्वेश्वरय्यांना आपण म्हणतो. सर्वेश्वरय्या हे आधुनिक म्हैसूरचे शिल्पकार म्हटले जातात ते का, तर 1912 ते 1918 या कालावधीमध्ये त्याने म्हैसूरचं दिवाण म्हणून काम केलं. पण त्यांची भूमिका केवळ प्रशासकाची नव्हती बरं का, तर विकासाचा मोठा आराखडा डोळ्यांसमोर ठेवून काम करणारी एक विजन त्यांच्याकडे होती. त्यांच्या या कार्यकाळात उद्योग, शिक्षण, बँकिंग, सार्वजनिक विकासाला मोठी चालना मिळाली. भद्रावती येथील लोखंड पोलाद उद्योग, म्हैसूर साबण कारखाना आणि स्टेट बँक ऑफ म्हैसूर यांसारख्या संस्थांच्या उभारणीशी त्यांचं नाव जोडलं जातं. आज आपण स्टार्टअप इकोसिस्टीम, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक ग्रोथ अशा शब्दांचा सर्रास वापर करतो. विश्वेश्वरय्या यांची विचारसरणी मात्र एकदम स्पष्ट होती. देशाची प्रगती करायची असेल तर उद्योग, शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना ही दिली गेलीच पाहिजे हे त्यांचं ढळढळीत आणि स्पष्ट मत होतं. आता विषय निघालाच आहे म्हणून एक गंमत सांगते तुम्हाला. सर विश्वेश्वरय्या हे अभियंता होते आणि अभियंता म्हणून त्यांनी काम केलंच. पण तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते, म्हैसूर साबण हा तुम्हाला माहिती आहे का? आणि म्हैसूर साबणाचा सुद्धा विश्वेश्वरय्यांशी खूप जवळचा संबंध आहे. हो, कसं झालं, पहिलं महायुद्ध सुरू होतं, म्हैसूरचा चंदनाचा साठा पडून होता, निर्यात थांबली होती. पण महाराजा नलवडी कृष्णराज वडियार चौथा आणि हा जो काळ होता, म्हणजे ज्या काळात विश्वेश्वरय्या सर हे दिवाण म्हणून काम करत होते, तर विश्वेश्वरय्या यांनी या संकटात एक संधी बघितली. सर विश्वेश्वरय्यांचं डोकं बघा किती सुंदर होतं. चंदनाची निर्यात होत नाही आहे, मग काय करायचं, भारताचा हा सुगंधी वारसा कसा काय जपायचा, म्हणून चंदनापासून साबण आपण का बनवू नये ही कल्पना त्यांनी पुढे मांडली. या कल्पनेला आकार दिलेले शास्त्रज्ञ पुढे होते गराळापुरी शास्त्रीजी. विश्वेश्वरय्या सरांनी ही कल्पना मांडून पुन्हा एकदा त्यांचं अभियंता असल्याचं एक कल्पकथासुद्धा दाखवली होती. जोच सोप पुढे सोप शास्त्री म्हणून ओळखला जाऊ लागला आणि आज आपण म्हैसूर सँडल म्हणून ओळखतो. आपल्याला माहीतसुद्धा नव्हतं की डॉक्टर विश्वेश्वरय्या सरांचा म्हैसूर साबणाशीसुद्धा असा संबंध आहे. आता अर्थातच या पुढे त्यांच्याविषयी अधिक मला बोलायला आवडणार आहे, पण या अर्थात गाण्यानंतर.

खरंच आज विश्वेश्वरय्यांना सलाम करायला हवा. आणि कितीतरी संबंध असे असतात, आज अनेक जण आपला कार्यक्रम ऐकतायत आणि त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आहेत विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त. अर्थात तुम्हालासुद्धा सगळ्यांना शुभेच्छा. आपल्याला एक श्रोते अविनाश दिवेकर हे जोडले गेले होते, त्यांनीही आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आता मी अर्थात पुढे जाते. तर इंडस्ट्रीयलायझेशन आपण ज्याला म्हणतो किंवा पॅरिश, औद्योगिकीकरण करा अन्यथा मागे पडाल, हा विचार त्यांनी अशा काळात मांडला जेव्हा भारताला आर्थिक आणि औद्योगिक विकासाची भयंकर गरज होती. त्यांच्या मते देश समृद्ध व्हायचा असेल तर केवळ नैसर्गिक साधनसंपत्ती असून उपयोग नाही, या साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्यासाठी उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण, कुशल मनुष्यबळ गरजेचंच आहे. आजच्या भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी आणि ग्रीन एनर्जी यांसारख्या क्षेत्रांचा विकास होत असताना विश्वेश्वरय्यांचा हा विचार पुन्हा महत्त्वाचा वाटतो. फरक एवढाच की आजचा मंत्र कदाचित असा असेल, इनोव्हेटिव्ह स्किल अँड बिल्ड अदरवाईज फॉल बिहाइंड. पण या आधुनिक विचारांच्या मुळाशी विश्वेश्वरय्यांच्या दूरदर्शी व्यक्तिमत्वाची सुद्धा भूमिका महत्त्वाची आहे. सर मोक्षगुडम विश्वेश्वरय्या यांच्या असामान्य योगदानाचा गौरव म्हणून भारत सरकारनं 1955 भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना प्रदान केला. हा सन्मान केवळ एका अभियंत्याला मिळालेला पुरस्कार नव्हता, तर ज्ञान, तंत्रज्ञान, विकास आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांना मिळालेली ही मान्यता होती. त्यांचं योगदान हे केवळ धरण बांधण्यापुरतं नव्हतं, त्यांनी प्रशासक म्हणून काम केलं, औद्योगिक विकासाला चालना दिली, शिक्षणाला महत्त्व दिलं आणि देशाच्या आर्थिक प्रगतीवर लेखन केलं. आज एखाद्या अभियंत्यानं आपलं प्रामाणिकपणे काम केलं तर त्याचा परिणाम हजारो लाखो लोकांच्या जीवनावर होऊ शकतो. आणि म्हणून विश्वेश्वरय्या यांच्या आयुष्य आपल्याला हेच सांगतं, तुमचं काम किती मोठं आहे यापेक्षा तुमच्या कामाचा समाजाला किती उपयोग होतो ना, हे महत्त्वाचं आहे. हे मात्र अगदी खरं आहे. विश्वेश्वरय्या यांच्या आयुष्यात ते किती शिस्तप्रिय होते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे या गाण्यानंतर.

खरंच एखादं काम हे इतकं प्रकाशमान करणारं आणि उत्तेजित असतं ना की सांगून सोय नाही. अभियंता विश्वेश्वरय्या यांचं कामसुद्धा इतकंच प्रेरणा देणारं आणि इतकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. या निमित्तानं आणखीन त्यांच्याविषयी सांगायला मला खूप छान वाटेल आणि ती माहिती अर्थात मी तुम्हाला देणारच आहे. आणि मी आता कार्यक्रमात पुढे येते. शिस्त याच्याविषयी आपण बोलत होतो आणि आपण इथपर्यंत येऊन थांबलो होतो की शिस्तीचं महत्त्व हे किती असतं, कसं असतं आणि कसं असलं पाहिजे. विश्वेश्वरय्यांनी हे आपल्या आयुष्यात कसं काय जमवलं होतं आणि कशा पद्धतीने ते काम करत होते ह्याविषयी आपण जाणून घेऊया. अर्थात सर विश्वेश्वरय्या यांच्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख करताना त्यांच्या वेळेचं भान आणि कामातली शिस्त यांचा विशेष उल्लेख केला जातो. त्यांच्यासाठी काम म्हणजे केवळ नोकरी अशी नव्हती बरं का, ते एक कर्तव्य होतं. त्यांनी आपल्या कामामध्ये अचूकता, गुणवत्ता, वेळेचं पालन यांना सर्वोच्च सन्मान दिलेला होता. आजच्या डेडलाईन, प्रोडक्टिव्हिटी, टाईम मॅनेजमेंट या युगात विश्वेश्वरय्या यांचं जीवन उत्कृष्ट उदाहरण आहे. आपल्याकडे अत्याधुनिक मोबाईल आहेत, डिजिटल कॅलेंडर आहे, रिमाइंडर आहेत, AI टूल्स आहेत, पण ही सगळी साधनं असूनही आपण वेळेचं व्यवस्थापन करण्यामध्ये जरा कमीच पडतो, नाही का. विश्वेश्वरय्या यांच्या आयुष्याचा संदेश अगदी साधा आहे. यशासाठी प्रतिभा आवश्यक आहे, पण प्रतिभेला दिशा देण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. अभियांत्रिकीच्या क्षेत्रात छोट्याशा चुकीचंही खूप मोठे परिणाम भोगायला लागतात आणि त्यामुळे जीवनातली शिस्त ही महत्त्वाची आहे. त्यांच्या आयुष्यात घडलेला एक महत्त्वाचा प्रसंग या ठिकाणी मला नक्कीच तुम्हाला सांगावासा वाटतो की एकदा ते रेल्वेनं प्रवास करत होते आणि रेल्वेनं प्रवास करत असताना त्यांना थोडीशी रेल्वेची लय चुकल्यासारखी वाटली, आवाज चुकल्यासारखा वाटला आणि त्यांनी रेल्वे तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले. हे थांबवायचे आदेश दिल्यानंतर स्वतः सर पुढे जाऊन त्यांचं निरीक्षण करण्यात आलं तर पुढे 5 किलोमीटरच्या अंतरानंतर रेल्वेचे रूळ उखडलं गेल्याचं निदर्शनास आलं. इतकं या माणसाचं निरीक्षण जबरदस्त होतं आणि त्याच्या या अभ्यासाला आणि त्याच्या सगळ्याच कार्याला मनापासून सलाम करते.

खरंच इथे आपले कर जुळले आपोआप जातात असं मला वाटतं, कारण इतकं महान व्यक्तिमत्व की त्यांच्याविषयी किती बोलू आणि किती नाही असं आहे. पण खरं तर आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, तरीसुद्धा एक दोन ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत अर्थात ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे. आता विश्वेश्वरय्या यांचा आजचा जन्मदिन, शतकापेक्षा जास्त आयुष्य हे त्यांना लाभलं आणि वयाच्या 100 तरुणांना लाजवेल इतकं महत्त्वाचं काम या अभियंत्याचं होतं. आजच्या या अभियंत्यासाठी फार महत्त्वाचा संदेश विश्वेश्वरय्या यांच्या आयुष्यातून आपल्याला मिळतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्कीच आहे, पण त्याचबरोबरीनं तंत्रज्ञान बदललं तरी अभियंत्याचं मूलभूत काम बदललेलं नाही. मानवी जीवनातील समस्या सोडवणं, इनोव्हेशन नवीन विचार करणं, प्रामाणिकपणे काम करणं, इंटिग्रिटी, इनोव्हेशन इंटिग्रिटी आणि इम्पॅक्ट हे सगळंच त्यांच्यात होतं. 15 सप्टेंबरचा अभियंता दिन साजरा करताना केवळ एका महान अभियंत्याला अभिवादन करूया इतकंच नाही तर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचाही संकल्प करूया. कारण अभियंता केवळ इमारती उभ्या करत नाही तर तो भविष्याची पायाभरणी करत असतो. भारतात 15 सप्टेंबर हा सर एस एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या नावाशी पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन, उद्योग, राष्ट्रनिर्मितीच्या महत्त्वपूर्ण योगदान ह्या सगळ्याशी जोडलं गेलं आहे. कल्पना अनेकांच्या मनात जन्म घेतात, पण कल्पनांना गणित, विज्ञान आणि मेहनतीच्या बळावर वास्तवात आणणारा माणूस म्हणजे अभियंता. अशा या अभियंत्याच्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेले नाव म्हणजेच भारत रत्न सर मोक्षगुडम विश्वेश्वरय्या. आज पुन्हा एकदा त्यांचं स्मरण करून त्यांना नमन करून जाताना इतकंच म्हणते, स्वप्नांना आराखडा देतो अभियंता, कल्पनांना आकार देतो अभियंता आणि राष्ट्राच्या प्रगतीचा मजबूत पाया रचतो तोच खरा अभियंता. सगळ्याच अभियंतांना आज या दिवसाच्या शुभेच्छा देते आणि तुमचा आत्ता निरोप घेण्याची मी अनुमती मागते. आज सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी इथेच थांबते. भेटूया पुन्हा एकदा काहीच दिवसात. आत्ता मात्र इथेच थांबते. धन्यवाद.

नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 2000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिले आहेत. आज याबाबतची अधिसूचना जारी झाली. 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत, असं यात स्पष्ट केलं आहे. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीचीही चर्चा झाली. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे. मुंबईत आज दुपारपर्यंत 11 सार्वजनिक, 260 घरगुती आणि 8 हरतालिका अशा एकंदर 279 मूर्तींचं विसर्जन झालं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. जरांगे यांना पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केला आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत, त्यामुळे सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं जरांगे यांनी निर्णय घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 778 अंकांची घसरण झाली आणि तो 74,004 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 279 अंकांची घसरण नोंदवत 23,119 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। महाराष्ट्रातील गौण खनिजांच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महाखनिज 2.0 या डिजिटल प्रणालीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। 2000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर बँकांना कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावता येणार नाही अशी अर्थ मंत्रालयाची घोषणा। आणि विद्यार्थ्यांनी समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता वापरावी असं नीती आयोगाचे सदस्य डॉ आर बालसुब्रमण्यम यांचं आवाहन। आता सविस्तर बातम्या। राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। याचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातील FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल। राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं IIM मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन होणार आहे। यासाठीच्या प्रकल्पालाही सरकारनं आज मंजुरी दिली। यामुळे निर्णय प्रक्रियेत गुणवत्तापूर्ण सुधारणा करता येतील असं सरकारनं म्हटलंय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीची चर्चा झाली। कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले।
1: NDRF नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत। त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत। बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे। 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू। आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील।
0: वर्धा जिल्ह्यातील आर्वी नगरपरिषदेला व्यापारी संकुल बांधण्यासाठी सुमारे 6,240 चौरस मीटर जमीन विनामूल्य देण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। त्याचप्रमाणे राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे। शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्यात सर्व केंद्रांचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं। महाराष्ट्रातील गौण खनिजांच्या उत्खनन, वाहतूक, परवाना आणि देखरेख प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी महसूल विभागानं तयार केलेल्या महाखनिज 2.0 या अत्याधुनिक डिजिटल प्रणालीचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलं। गौण खनिजांच्या व्यवस्थापनाची पारंपरिक प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात कागदी आणि मानवी हस्तक्षेपाची असल्यानं त्यात देखरेख ठेवताना अनेक अडचणी येत होत्या। त्यावर मात करत गौण खनिज प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून गौण खनिज प्रशासनात या माध्यमातून डिजिटल क्रांती येत आहे। महाखनिज प्रणालीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात राज्य शासनाच्या तिजोरीत सुमारे 16,000 कोटी रुपयांचा महसूल जमा झालाय। आता महाखनिज 2.0 या नवीन आवृत्तीच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 25,000 कोटी रुपयांच्या महसूल संकलनाचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। स्तनदा मातांना प्रवासादरम्यान बाळाची निगा राखण्यासाठी सुरक्षित आणि खासगी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ST महामंडळानं राज्यभरात 125 हिरकणी कक्ष उभारण्यात

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्यात याबाबत सामंजस्य करार झाला. टोयोटा किर्लोस्करच्या सीएसआर निधीतून हा प्रकल्प राबवण्यात येणार असून पुढील 3 आर्थिक वर्षात कक्ष उभारण्याचं नियोजन आहे. कक्षांसाठी जागा, वीज, पाणी आणि आवश्यक परवानग्या एसटी महामंडळ उपलब्ध करून देईल. युपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांच्या 2000 रुपयांपर्यंतच्या युपीआय व्यवहारांवर आणि रुपे डेबिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटवरही बँकांना कोणतंही शुल्क आकारता येणार नाही अशी अधिसूचना केंद्रीय अर्थ मंत्रालयानं जारी केली आहे. युपीआय आणि रुपे डेबिट कार्ड यांची अधिकृत इलेक्ट्रॉनिक पेमेंट माध्यम म्हणून नोंद केली असून या माध्यमातून पेमेंट करणाऱ्या किंवा स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडून बँक किंवा पेमेंट प्रणाली चालवणाऱ्या संस्थेला थेट किंवा अप्रत्यक्षपणे कोणतेही शुल्क आकारता येणार नाही असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहे. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज 17 दिवस आहे. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार करवून घेणं बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता, मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहे. मुंबईत आंदोलन करायला जरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केला आहे. दरम्यान जरांगे पाटलांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहे असं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. जरांगेच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य झाल्या आणि जी एक मागणी मान्य होऊ शकत नाही त्याबद्दल कायदेशीर काय अडचण आहे, आपण न्यायालयाच्या विरोधात गेल्यास मराठा समाजाचं नुकसान कसं होईल हे देखील त्यांना समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं जरांगे यांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. मॅग्नेट 2.0 प्रकल्पामुळे राज्यातील कृषी व्यवसाय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक आकर्षित होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला चालना मिळेल असा विश्वास पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. मॅग्नेट अॅग्रीबिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीटचं आयोजन उद्या 16 सप्टेंबर रोजी मुंबईत करण्यात आलंय. या मेळाव्यात कृषी व्यवसाय, अन्न प्रक्रिया, बँकिंग, शीत साखळी आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील 200 अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहे. मॅग्नेट 2.0 अंतर्गत उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, शीत साखळी आणि विपणनाची एकात्मिक मूल्य साखळी विकसित करण्यात येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी पदवी ही एक सुरुवात समजून संवेदनशीलतेनं समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सामर्थ्य वापरावं असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉ आर बालसुब्रमण्यम यांनी केलं. अभियंता दिनानिमित्त सर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था VNIT नागपूर इथं 24व्या दीक्षांत समारंभाच्या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डॉ बालसुब्रमण्यम यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य आणि समर्पणानं काम करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी केवळ समस्या ओळखणारे नव्हे तर समस्या सोडवणारे बनणावं असं आवाहन त्यांनी केलं. बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष मदाभूषी मदन गोपाल यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे निर्माते आणि भारताच्या विकासातील सक्रिय भागीदार बनण्याचं आवाहन केलं. याप्रसंगी 1547 पदव्या प्रदान करण्यात आल्या. 59 PhD पदव्यांचाही यात समावेश आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचला आहे. आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातो आहे. भाविकांच्या सोयीसाठी निर्माल्य संकलनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. नागपूर शहरात कृत्रिम तलावांची माहिती जाणून घेण्यासाठी मनपानं QR कोड आणि संकेतस्थळ गणपती झोन मॅप .emergent.host तयार केला आहे. QR कोड मोबाईलवर स्कॅन केल्यानंतर आपल्या घराजवळील कृत्रिम तलावाची झोन निहाय माहिती मिळेल. महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोचा अमूर्त जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून दर्जा मिळवून देण्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचं डिजिटल दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत bappa.org हा अभिनव डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आलाय. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून या माध्यमातून कला, संस्कृती, ज्ञान, परंपरा आणि उद्योजकतेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुरातत्व संचालनालयामार्फत विकसित करण्यात आलेल्या अधिकृत पोर्टलद्वारे महाराष्ट्रासह देशभरातील तसंच जगातील 35 अधिक शहरांमधील नागरिकांना आपल्या घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची छायाचित्र, व्हिडिओ, सजावट, कौटुंबिक विधी, ऐतिहासिक आठवणी, पारंपरिक खाद्य संस्कृती आदींची माहिती व्हॉट्सअप आणि ऑनलाईन माध्यम

नोंदवता येणार आहे. श्री गणेश आरोग्याच्या अभियाना अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान प्रत्येक गावात आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या सहकार्यानं मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी तसंच व्यसनमुक्तीबाबत समुपदेशन करण्यात येणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. महाराष्ट्रातील गौण खनिजांच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महाखनिज 2.0 या डिजिटल प्रणालीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. 2000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर बँकांना कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावता येणार नाही अशी अर्थ मंत्रालयाची घोषणा. आणि विद्यार्थ्यांनी समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता वापरावी असं नीती आयोगाचे सदस्य डॉ बालसुब्रमण्यम यांचं आवाहन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचं सरकारचं आवाहन. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. आणि तेलाच्या वाढत्या दरांमुळे शेअर बाजार 5 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिले आहेत. आज याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठादार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत असं यात स्पष्ट केलं आहे. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याअंतर्गत कारखान्यांनी घेतलेल्या कर्जावरचं दर साल दर शेकडा 10% व्याज राज्य सरकार भरणार आहे. या कर्जाचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. 2019 नंतर पहिल्यांदा राज्य सरकारनं अशा प्रकारची योजना आणली आहे. इतर मंत्रिमंडळ निर्णयाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात आता जिल्हा न्यायालयात अपील करता येणार नाही. यासाठीच्या कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीची चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
2: NDRFच्या नॉर्म्सप्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही. पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू. आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला.
1: अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हरेगाव मळा इथल्या शेती महामंडळाकडच्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना परत देण्यासाठी आवश्यक कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं IIM मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन होणार आहे. यासाठीच्या प्रकल्पालाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज माफी योजना, VBG रामजी, महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या योजना तसंच महिला धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यासारख्या विविध धोरणांचा आढावा घेतला जाईल. राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात सर्व केंद्रांचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.

रायगड जिल्ह्यात दिघी इथं प्रस्तावित ग्रीनफील्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिप बिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितीश राणे यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात 90,000 रोजगार निर्मिती होणार आहे. या करारानुसार एमडीएलनं दिघी इथं प्रतिवर्ष किमान 2 दशलक्ष सकल टनभार जहाजबांधणी क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. यासाठी सुमारे 27,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणं शक्य होणार असून देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता, मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईत आंदोलन करायला जरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केला आहे. 50 जणांना आंदोलन करायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत. त्यामुळे सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं जरांगे यांनी निर्णय घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. जरांगे यांनी 13 मागण्या केल्या होत्या, त्यापैकी 12 मागण्या मान्य झाल्या. जी 1 मागणी मान्य होऊ शकत नाही त्याबद्दल कायदेशीर काय अडचण आहे, आपण न्यायालयाच्या विरोधात गेलो तर मराठा समाजाचं नुकसान कसं होईल हे देखील समजावून सांगितलेलं आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली असा आपला दावा कधीच नव्हता, तर शिवसेना राजकीय पक्षातच फूट पडली असंच आपलं म्हणणं आहे, असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर केला. आता खऱ्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व कोण करतं हा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली. पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे होती की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा भर ज्या घटनेवर आहे त्या घटनेची नोंद आयोगाकडे नव्हती, त्यामुळे प्रदीर्घ वाटाघाटीनंतर 1999ची घटना आयोगाकडे गेली आणि म्हणून आयोगानं ती विचारात घेतली, असं ॲडव्होकेट कौल म्हणाले. जर एखाद्या संघटनेच्या एका मोठ्या भागाचं कामकाज प्रभारी पद्धतीनं होत असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवताना ही बाब विचारात घ्यायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असं ते म्हणाले. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. महिलांना विशेषतः स्तनदा मातांना प्रवासादरम्यान बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ सुरक्षित खाजगी जागा उपलब्ध व्हावी यासाठी 125 हिरकणी कक्ष उभारण्याकरता एसटी महामंडळानं टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. येत्या 3 वर्षात सीएसआर निधीतून हे कक्ष उभारले जातील. वाढलेले तेलाचे दर, आखातात वाढलेला तणाव, जागतिक बाजारातली कमकुवत परिस्थिती यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 778 अंकांची घसरण झाली आणि तो 74,004 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर

भारताचा निफ्टीही 279 अंकांची घसरण नोंदवत 23,119 अंकांवर बंद झाला. ही या निर्देशांकाची 5 महिन्यातली नीचांकी पातळी आहे. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज मुंबईत भक्तिभावानं निरोप दिला जात असून दुपारी 3 वाजेपर्यंत 11 सार्वजनिक तर 260 घरगुती गणेशमूर्तींसह 8 हरतालिका मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबई शहरात उपलब्ध असणाऱ्या जलाशयांसह महानगरपालिकेनं उभारलेल्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची योग्य व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना झाल्याचं वृत्त नाही. तासगाव इथल्या श्री गणपती पंचायतन देवस्थानाचा 247वा रथोत्सव हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भाविकांनी हा रथ श्री गणपती मंदिरापासून काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत ओढत नेला. पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात गुलाल आणि पिढ्यांची उधळण करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत 7:30 सुरू होईल. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2,000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचं सरकारचं आवाहन. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. आणि तेलाच्या वाढत्या दरांमुळे शेअर बाजारात 5 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: येत्या 15 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे मिळाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क द्यावं लागणार. व्यक्तिगत निधी हस्तांतर मात्र निःशुल्कच राहणार. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे जमा झाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट द्यावा लागेल. 3000 रुपयांच्या व्यवहारासाठी 12 रुपये तर 50,000 रुपयांच्या व्यवहारासाठी हे शुल्क 200 रुपये इतकं असणार आहे. 75,000 आणि त्यावरील रकमेसाठी हे शुल्क कमाल 300 रुपये आहे. व्यापाऱ्यांना हे शुल्क ग्राहकांकडून वसूल करता येणार नाही असं NPCI अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं स्पष्ट केलं आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचे व्यवहार UPI द्वारे केले गेले तर त्यावर 2.5% आणि कमाल 300 रुपये द्यावे लागतील. रेल्वे तिकीट खरेदी, विम्याचा हप्ता भरणं, मोबाईल रिचार्ज, इंधन खरेदी, वीज बिल, महापालिका कर, गॅस बिलाची रक्कम 2000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर केवळ 5 रुपये इतकं शुल्क द्यावं लागेल. UPI द्वारे 1,00,000 रुपयांपर्यंतची रक्कम महिन्याला खात्यात जमा होणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना हे शुल्क द्यावं लागणार नाही. त्याचप्रमाणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला निधी हस्तांतरित करतानाही हे शुल्क द्यावं लागणार नाही. NPCIच्या आकडेवारीनुसार सध्या UPI द्वारे होणारे 75% अधिक व्यवहार 2000 रुपये आणि त्यापेक्षा कमी रकमेचे असतात. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. या अंतर्गत कारखान्यांनी घेतलेल्या कर्जांवरचं दर 10% व्याज राज्य सरकार भरणार आहे. या कर्जाचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. 2019 नंतर पहिल्यांदा राज्य सरकारनं अशा प्रकारची योजना आणली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात आता जिल्हा न्यायालयात अपील दाखल करता येणार नाही. यासाठीच्या कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: NDRF च्या नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबरपासनं जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला.
0: राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली असा आपला दावा कधीच नव्हता, तर शिवसेना राजकीय पक्षातच फूट पडली असंच आपलं म्हणणं आहे असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर केला. आता खऱ्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व कोण करतं हा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली. पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे होती की नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा भर ज्या घटनेवर आहे त्या घटनेची नोंद आयोगाकडे नव्हती, त्यामुळे प्रदीर्घ वाटाघाटीनंतर 1999 ची घटना आयोगाकडे गेली आणि म्हणून आयोगाने ती विचारात घेतली असं ॲडव्होकेट कौल म्हणाले. जर एखाद्या संघटनेच्या एका मोठ्या भागाचं कामकाज प्रभारी पद्धतीनं होत असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवताना ही बाब विचारात घ्यायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे असंही ते म्हणाले. या प्रकरणाची पुढची सुनावणी

दिनावनी उद्या होणार आहे. देशातल्या 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटाचा बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये किंचित घसरून 5% आला आहे. ग्रामीण भागात तो कमी होऊन 4.1% आला आहे. याउलट शहरी भागातला बेरोजगारीचा दर किंचित वाढून 6.8% पोहोचला आहे. देशाचा कार्यबल सहभाग दर ऑगस्टमध्ये वाढून 52.8% पोहोचला. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या मासिक श्रमशक्ती आणि बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार हा दर ग्रामीण भागात 1.3% वाढून 55.8% झाला, तर शहरी भागात 0.5% घसरून 47% आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीमधल्या सत्यनिकेतन इमारतीच्या अलीकडेच झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार असल्याची माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज दिली. याबाबत संबंधित सरकारी विभागाशी चर्चा झाली असून वसतिगृहाची जागा निश्चित केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिक्षणासाठी दिल्लीत येणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी दिल्ली सरकार एक नवं धोरण आखत असल्याची माहितीही गुप्ता यांनी यावेळी दिली. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं रॅपिडोला 10,00,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणं तसंच राईड्स नक्की करण्याआधी प्रवाशांना जास्तीचे पैसे भरायला लावणं अशा चुकीच्या गोष्टी केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. यमुना नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली या 6 राज्यांमध्ये हा करार झाला आहे. केशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाला केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिल्याची माहिती शहा यांनी यावेळी दिली. या प्रकल्पाचा 90% खर्च केंद्र सरकार करणार असून उर्वरित 10% खर्च संबंधित राज्य करतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं आज उमेदवारांची घोषणा केली. नंदीग्राम इथून हसीराणी रथ आणि रेजीनगरमधून सखराव सरकार यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. हसीराणी रथ या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे माजी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. मे महिन्यात भाजपानं विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर काही दिवसातच चंद्रनाथ रथ यांचा खून झाला होता. अन्न आणि औषध प्रशासनानं राबवलेल्या धडक कारवाईत जालना जिल्ह्यात 1,35,00,000 रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात 15.5 लाखांपेक्षा जास्त रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त केले गेले आहेत. इतरत्र जप्त केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये 30 लिटर दूध आणि सुमारे 4,139 किलो दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. या कारवाईत काही अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून त्यात मुंबईतल्या 4 आणि पुणे विभागातल्या 2 नामांकित आस्थापनांचा समावेश आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला 2रा सामना आज नवी दिल्लीत सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 10व्या षटकात 3 बाद 59 धावा झाल्या होत्या. श्रोते हो, आशियाई खेळांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण 16 ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळं उद्यापासून पुढचे 3 दिवस रात्रीचे राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 वाजता प्रसारित होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे मिळाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क द्यावं लागणार. व्यक्तिगत निधी हस्तांतर मात्र निःशुल्कच राहणार. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदेच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार आणि अफगाणिस्तान

विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

Swali FM Rainbow 107.1 MHz, musically yours. Just pretend.

नमस्कार मंडळी, 5:03 होऊन गेलेली आहे. तर रेनबो फंडेच्या वंदन कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी आपली रेडिओ सखी पूर्वा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि श्रोते हो, आज आपण छानपैकी गणपती उत्सवाच्या आनंदमय अशा वातावरणात भेटलो आहोत. तर सुरुवातीला ऐकूया गणरायाच्या दोन आरत्या.

मंडळी, आपण एखाद्या गोष्टीची निरंतर सेवा केली तर त्यातून आपल्याला निश्चितच आनंद मिळतो, आणि सेवेचा आनंद ही तर खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीची जगाला दिलेली एक देणच आहे, नाही का?

मंडळी 5:19 झालेली आहेत आणि आपण भेटलो आहोत वंदन कार्यक्रमात. मी आहे आपली रेडिओ सखी पूर्वा. श्रोते हो, खरोखरीच आपण एखाद्या विषयी जर का सतत वाईट गोष्टींचं चिंतन केलं तर आपल्यालाही वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. आणि आपण जर का सातत्यानं सर्वांचं सुखात आनंदात आणि भलं व्हावं किंवा एकूणच सर्वांच्या आनंदाची जर का प्रार्थना केली तर आपल्याही वाट्याला आनंद येतो. कारण आनंद हीच गोष्ट अशी आहे की जी वाटल्यामुळे द्विगुणित होते, वाढते. आनंद वाटला आहे म्हणून कमी झाला आहे असं काही कुठे आजपर्यंत ऐकिवत नाही. त्यामुळे श्रोते हो, आनंद ही वाटण्याची गोष्ट आहे आणि पेढे ही सगळ्यांनी एकत्र बसून खायची गोष्ट आहे. तसंच प्रत्येक गोष्टीचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण आजूबाजूच्या अनेक नकारात्मक गोष्टींपासून दूर राहू शकतो.

मंडळी 5:27 होऊन गेले आहेत, 28 होत आहेत. आणि श्रोते हो, आज आपण पुन्हा एकदा वळणार आहोत तुकारामांच्या गाथेतील अभंगांकडे. दरवेळप्रमाणे जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. रज तम सत्व आहे ज्याचे अंगी, याची गुणी जग वाया गेले. तम म्हणजे काय, नरकीची केवळ, रज तो सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावया परमार्थ अहरनिशी. जन्माचं मूळ शोधायला आपण जर का गेलो तर असं माणसाच्या जन्माच्या बाबतीत लक्षात येतं मंडळी, की हा जो मनुष्य जन्म मिळणार आहे किंवा मिळाला आहे, हा जन्म म्हणजेच दुःखाचं मूळ कारण आहे. कारण मनुष्य जन्मातल्या पापपुण्याच्या कर्माची जी परंपरा सुरू आहे, त्या पापपुण्याच्या फेऱ्यांमध्ये पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पृथ्वीवरती मनुष्य जन्म होतो आहे. आणि दुर्लभ असा हा मनुष्य देह, नरदेह मिळूनही त्याने भगवंताची भक्ती न करता स्वतःचं जीवन जर का व्यर्थ केलं किंवा घालवलं, तर हानी तो स्वतःची नक्कीच करून घेणार आहे. तो म्हणजे जो कोणी मनुष्य असेल तो. मंडळी, हे तीन गुण असतात, तर कोणते गुण? सत्व, रज आणि तम. आणि ह्या त्रिगुणांमधूनच सर्वसामान्य मनुष्य आपले आयुष्य जगात वाया घालवत असतो. तमगुण म्हणजे अज्ञान, आळस, जो नरकासारखा त्रासदायक असतो आणि दुःखाचा मार्ग ठरतो. तर रजोगुण म्हणजे इच्छा, वासना आणि मायाजाळ, ज्यामध्ये मनुष्य कायम आपल्याला अडकताना दिसतो. आणि संत तुकाराम महाराज म्हणतात, या संसारात केवळ सत्वगुणाचं, सात्विक प्रवृत्तीचं, ज्ञान आणि भक्तीचं सामर्थ्य कायमच श्रेष्ठ आहे. त्यामुळे मनुष्यानं नेहमी अहरनिशी परमार्थ म्हणजे ईश्वराची भक्ती आणि सत्कर्म केलं पाहिजे, तरच या मनुष्य धर्मातनं किंवा मनुष्य जन्मातनं आपल्याला सुटका मिळू शकते, असं तुकाराम महाराज म्हणतात.